नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। आज सोमवार भारतीय सौर दिनांक 18 अधिक ज्येष्ठ शके 1948 8 जून 2026। श्रोतो, आजच्या या प्रसारण सभेत मी सुप्रिया देशपांडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सभा आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग गुणकली आपण ऐकलात. श्रोतेओ, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोतेओ, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: होळी धुणं, घरात नेहमीच प्रसन्न वातावरण ठेवणं या गोष्टी येतात. ओला सुका कचरा वेगवेगळा ठेवणं हेही अपेक्षित आहे. परिसर स्वच्छतेमध्ये घराभोवतीचा परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणं या ठिकाणी कचरा न टाकणं, घराच्या आसपास पाण्याचे डबके, नाल्या साचू न देणं यासाठी जागरूक नागरिकाची भूमिका पार पाडणं अपेक्षित आहे. पर्यावरणाची स्वच्छता हा प्रत्येक माणसाचा धर्म आहे. घरातला कचरा कचराकुंडीतच टाकणं आणि आता घंटागाडी दारासमोर येते त्यांनाच देणं, तो देताना ओला सुका कचरा वेगवेगळा देणं, रस्ते, उद्याने, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ ठेवणं, पाण्याचा काटेकोरपणे वापर करणं, कोणतंही प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेणं पर्यावरण स्वच्छतेसाठी आवश्यक आहे. कारण स्वच्छता म्हणजे आरोग्य, स्वच्छता म्हणजे समृद्धी आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन राहतं. या निरोगी देह मनानी शिक्षण, क्रीडा, कला, दैनंदिन कामासाठीची क्षमता आणि ऊर्जा मिळते. म्हणून वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची सवय बालवयापासूनच लावावी. त्याद्वारे आरोग्याचा दर्जा उंचावतो, आरोग्य आणि औषधोपचारांवर होणारा खर्च वाचतो. स्वच्छता राखणं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे, ते राष्ट्रीय कर्तव्यच आहे. आमच्या मनात स्वच्छतेची, सुंदरतेची आवडच निर्माण व्हायला हवी. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात जरी लोकचळवळीच्या स्वरूपात झाली तरी हळूहळू जनतेचा या चळवळीतला सहभाग मागे पडत गेला. सरकार तर त्या कामी उपाययोजना राबवतच आहे, पण जनतेनी सुद्धा आपली कर्तव्य चोख पाळायला हवीतच ना. भारताचा नागरिक म्हणून सर्व प्रकारची स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे. माझा कचरा माझी जबाबदारी ही जाणीव पक्की असावी. अशी जनजागृती झाली तर स्वच्छ भारत अभियान येत्या काही वर्षात 100% यशस्वी झालेलं दिसेल. स्वच्छता ही केवळ एक सवय नसून मुळात राष्ट्र उभारणीची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा पाया श्रमदान हा आहे. प्रत्येक नागरिकाचं दैनंदिन कामामधून अगदी थोडं श्रमदान स्वच्छतेसाठी मिळालं तर सरकारवरचा भारही कमी होईल. त्यातून सर्वांनाच स्वस्थ आणि गुणवत्तापूर्ण जीवन अनुभवता येईल. स्वच्छता ही भारताची संस्कृती होईल. मात्र त्यासाठी हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या हो.
1: अमृतधारा या कार्यक्रमात स्वच्छता याविषयी डॉक्टर निवेदिता सराफ यांचे विचार आपण ऐकले आहेत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz. श्रोते हो, सकाळची वेळ मनशांतीसाठी चांगली समजली जाते आणि ही मनशांती मिळते ध्यानधारणेतून, ईश्वर भक्तीतून. चला तर मग या भक्तिरसाचा आनंद घेऊयात स्वरांजली या कार्यक्रमातून.

0: सुरेश वडकर यांच्या स्वरात संत एकनाथ यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार श्रीधर फडके.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम यांची रचना. संगीत दिले मीना खडेकर आणि उषा मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोतोः स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात विठ्ठल हेदुकर यांनी गायलेली ज्ञानेश पुणेकर यांची ही रचना. संगीतकार मधुकर पाठक.

हरिओम शरण आणि सहकार्यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना आपण ऐकली. श्रोतेहो, स्वरांजली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात समूह स्वरात शंकर वाशेकर यांचं देशभक्तीपर गीत. संगीतकार विश्वनाथ ओक.

श्रोते हो, समूह स्वरातली शंकर वाशीकर यांची देशभक्तीपर रचना आताच आपण ऐकलीत. या गीतरचनेबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:40 होत आहेत.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोतेहो ऐकूयात कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प येथे मी काम करतो. आज आपण कोरडवाहू शेतीचे व्यवस्थापन करताना काय पूर्वतयारी करावी यावर माहिती घेणार आहोत. आता आपण पाहतो की मराठवाडा विभागामध्ये आपण जवळपास 82-83% क्षेत्रावर कोरडवाहू शेती केली जाते आणि या कोरडवाहू शेती करत असताना या ठिकाणी पावसापूर्वीचे नियोजन, मृदव जलसंधारण, पिकांची व वाहनांची निवड, बियाणे आणि खतांची तयारी आणि एकूणच आपत्कालीन पीक नियोजन या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आता कोरडवाहू शेतीमध्ये आपण पाहतो की पावसाचं आगमन किंवा वितरण यामध्ये अनिश्चितता दिसून येते, म्हणून मग पाऊस पडल्यावर काय करायचे, यापेक्षा पाऊस येण्यापूर्वीच काय तयारी करावी हे महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये आपण सुरुवात काय केली पाहिजे की आपली जमिनीची बांधबंदिस्ती, त्या जमिनीच्या उतारानुसार आणि एकूण क्षेत्रानुसार बांधबंदिस्ती, मृदव जलसंधारणाचे उपाय आणि त्या दृष्टीनं पूर्वतयारी, समतल मशागत, आडवी नांगरट, कंटूर बंडिंग ज्याला आपण समतल मशागत

म्हणतो, डाळीचे बाण, खोल नांगरट झाली पाहिजे, बाण बंदिस्ती करून कंपार्टमेंट त्या ठिकाणी तयार करणं, शेततळे हाती घेणं, शेततळ्यातला गाळ काढणं, नाला बाण, चर खोदणे गरजेनुसार, ह्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. माती परीक्षण करून कोणते अन्नद्रव्य कमी किंवा जास्त आहेत किंवा रासायनिक खतावरचा खर्च कसा टाळता येईल या दृष्टीनं तो अहवाल आपण अवलंब करणे. यानंतर पूर्व मशागत आणि जमिनीची तयारी, यामध्ये खोल

0: आणि जमिनीची तयारी यामध्ये खोल नांगरट असेल किंवा आपल्याला नंतर बऱ्याच वेळेला आपण रोटावेटरच्याऐवजी मोगडा मारून किंवा पाळी मारून आपल्याला शेत कसं तयार करता येईल, यानंतर लागवडीच्या पद्धतीमध्ये रुंद सरीवरंबा पद्धत म्हणजेच BBF किंवा बेड पद्धत किंवा सरीवरंबा पद्धत या पद्धतीनं केलं तर आपल्याला पावसाचं पाणी त्या सरीमध्ये मुरतं किंवा अधिक पाऊस झाला तर सरीवाटे सुरक्षित निघून जातं, याची आपल्याला पूर्वतयारी करायची की आपल्याला किती क्षेत्रावर कोणतं पीक घ्यायचंय, मग त्याला किती रुंदीचे बेड टाकायचे, किती रुंदीचे BBF तयार करायचे, जमीन आणि हवामानानुसार पीक आणि पीक पद्धतीची निवड करायची, भारी जमिनीमध्ये कापूस सोयाबीन तूर सूर्यफूल हे पीक आपल्याला घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर मध्यम जमिनीमध्ये की सूर्यफूल तूर बाजरी सोयाबीन ज्वारी ही पिके घेऊ शकतो, हलक्या जमिनीत बाजरी तीळ कारळ एरंडी ही पिके घेऊ शकतो, हमखास पावसाच्या क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीमध्ये दुबार पीक पद्धतीचा अवलंब करू शकतो, मुगानंतर रबी ज्वारी किंवा संकरित ज्वारी किंवा सोयाबीन नंतर हरभरा रबी ज्वारी हे पिकं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपले जे पिकं घ्यायची त्या पिकांची योग्य वाणांची निवड. समजा सोयाबीन पीक आहे की आपल्याला पावसाची अनिश्चितता असेल तर काही क्षेत्रावर आपण मध्यम कालावधीचे काही क्षेत्रावर कमी कालावधीचे वाण आपण निवडायचे. आता तूर पिकामध्ये कमी कालावधीचा BDN 711, सोयाबीन पिकामध्ये MUS 725 किंवा MUS 612, यानंतर आंतरपीक किंवा मिश्र पीक पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. यामध्ये ज्वारी अधिक तूर ही आंतरपीक पद्धती असेल किंवा सोयाबीन अधिक तूर असेल किंवा कापूस अधिक मूग किंवा उडीद असेल किंवा सोयाबीन असेल किंवा बाजरा अधिक तूर असेल, यानंतर आपल्याला एकूण बियाणं किती लागणार आहे त्याचा अंदाज घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला एकूण रासायनिक खते किती, सेंद्रिय खते किती, जैविक खते विकत किती आणायची याचा उपयोग केला पाहिजे. काही क्षेत्रावर आपण हिरोळीची खतं घेऊ शकतो का, आपल्याला मशागतीच्या दृष्टीनं तसेच पेरणीच्या आंतरमशागतीच्या दृष्टीनं लागणारी यंत्रे अवजारांची दुरुस्ती, पावसाचा खंड आला तर क्षेत्रातील पाणी किंवा विहिरीतील पाणी वापरण्याच्या दृष्टीनं ठिबक सिंचन संच तुषार सिंचन संच यांची निगा देखभाल त्यांची पूर्वतयारी, विद्युत मोटार असेल सोलारवर चालणारा पंप असेल त्याची तयारी किंवा डिझेलवर चालणारा पंप या दृष्टीनं आपल्याला त्या ठिकाणी तयारी करायची. तसेच तणनियंत्रणाच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी रासायनिक तणनाशके वापरायचे त्या ठिकाणी उगवणपूर्व तणनाशक पीक निहाय कोणती घ्यावीत, उगवण पश्चात करायची तर कोणती घ्यावीत, आपत्कालीन परिस्थितीनुसार आपल्याला फवारणीद्वारे अन्नद्रव्ये देणे याचाही नियोजन करणं गरजेचं आहे. याशिवाय जर क्वचित अतिवृष्टी झाली तर अधिक साचलेलं पाणी काढून देणे, त्यासाठी ठराविक अंतरावर चर आजच कसे घेता येतील पूर्वीच्या अनुभवानुसार, किंवा कीड रोगाच्या दृष्टीनं कोणती पूर्वतयारी करावी, कोणते कीटकनाशक आजच आपण कमीत कमी खर्चामध्ये एकत्रित खरेदी करून ठेवू शकतो का, पीक विमा बाजारपेठ आणि एकूणच आर्थिक नियोजन या दृष्टीनं आपण नियोजन केलं पाहिजे. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती

0: दुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते, त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधीकाळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्न ग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बेळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्न ग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अति थंड हवामान, खाद्याची कमतरता

0: असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. याउलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आदिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आदिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेप पावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकास ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नरपक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हाच कार्यक्रम
3: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत डॉ परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीतकार आनंद घन.

0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: दाम करी काम या चित्रपटातलं मन्ना डे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार प्रभाकर जोग.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतो, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात शापित या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार सुधीर पडखे.

0: शापित या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतो, आताच आपण डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
2: श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब रक्तदान करा जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही तर मानवतेची करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा जीवनदान द्या.
3: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484572. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक

0: 1800-233-0724।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
3: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते, यानंतर ठीक 7:10 ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र। तत्पूर्वी

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637 3549 85
1: 9637 3549 85.
2: नव्या जगाचं नवं चित्र. आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार, पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि धाराशिव जिल्ह्यात 13 पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अॅडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्त

0: जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
1: राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काल रात्री पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानं ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कालपासून 29 रुपयांची वाढ करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये झाली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि पालकांमधल्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं संस्थेनं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित आहे, उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाज माध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल असंही संस्थेकडून सांगण्यात आलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनात 7000 नागरिक सहभागी झाल्याचा आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा संस्थापक अभिजित दिपके यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केलेलं हे आंदोलन ते राजीनामा देईपर्यंत सुरुच राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचंही दिपके यांनी स्पष्ट केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाजीनगर इथल्या घरी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि अशा प्रकारच्या पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली आहे. 1 ते 5 जून दरम्यान राज्यभर टाकण्यात आलेल्या 195 धाडीत 192 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 1.99 कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी विभागाकडून राज्यभर कठोर कारवाई सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: गोव्यात मडगाव इथं झालेल्या सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतानं विक्रमी 6वं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं गतविजेत्या बांगलादेशचा 3-1 असा पराभव केला. या विजयाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे. चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं मजबूत पकड निर्माण केली आहे. सामन्याच्या काल दुसऱ्या दिवस अखेर अफगाणिस्ताननं 5 बाद 113 धाव्या केल्या असून संघ अद्याप भारताच्या पहिल्या डावापेक्षा 451 धावांनी मागे आहे. यापूर्वी भारताने पहिल्या डावात 8 बाद 564 धावा केल्या होत्या. काल भारताकडून मानव सुथारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 गडी बाद केले. धाराशिवमध्ये काल संडे ऑन सायकल या अभियानांतर्गत सायकल फेरी काढण्यात आली. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ चंद्रजीत जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगरचे युवा लेखक ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार मिळाला आहे. वाशिममधल्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांना

0: हा पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा कादंबरीकार बाबाराव मुसळ यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू केला आहे. बीड इथल्या दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी प्रियाराणी पाटील यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समस्या निराकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन न केल्यामुळे हे आदेश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात काल सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडे पारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चानं या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारने अनेक जाचक अटी लादल्या आहेत, त्यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटीशर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या आणखी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो सोनं विभागानं जप्त केलं. या प्रकरणी 3 बांगलादेशी आणि श्रीलंकन ट्रान्झिट प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी तसंच 1 सोनार अशा एकूण 7 जणांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपींनी सोनं स्वतःच्या शरीरात लपवून भारतात आणल्याचं समोर आलं आहे. तसंच विमानतळावरील काही कर्मचाऱ्यांनी हे सोनं वितरणासाठी विमानतळाबाहेर नेण्यास मदत केल्याचा आरोप आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव, कळंब, भूम, वाशी आणि परंडा तालुक्यातल्या 13 पाटबंधारे प्रकल्पांमधला उपलब्ध पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केले. याशिवाय परिसरातल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही विचार करून संबंधित प्रकल्पातलं उपलब्ध पाणी राखीव ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. उपलब्ध जलसाठा अधिकाधिक काळ टिकून रहावा आणि नागरिकांना दीर्घकाळ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी काल नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला होता. हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. वसमत तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. यावेळी वसमत नांदेड मार्गावरील निळ्याजवळ विद्युत टॉवर पडल्यानं वसमत आसेगाव मार्ग सायंकाळपर्यंत बंद होता. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार, पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर. आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे 7:20 आणि 48 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रुपरेषा. श्रोत्यो, रुपरेषानंतर लगेचच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. 8:40 10:30 आणि दुपारी 2 वाजता आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. दरम्यान 9:10 10वीनंतर पॉलिटेक्निकमधील रोजगाराच्या संधी याविषयी सहसंचालक डॉ किरण लढाणे यांची अपर्णा भावसार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:45 ध्वनीचित्र. सकाळी 10 वाजता आपण ऐकाल गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:05 गात

श्रोतो, मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे आमचे काही कार्यक्रम असे आहेत. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये मनापासून मनासाठी योग साधना याविषयी श्रीकृष्ण म्हस्कर यांची मुलाखत. 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम. आमच्या सायंकाळच्या सभेत 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. यामध्ये पुन्हा नव्याने सुरू करण्याची कला, मैथिली जगताप यांचं सादरीकरण.

सायंकाळी 6:30 साहित्य सौरभ यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ लेखक वक्ते डॉ आनंद नाडकर्णी यांचं साहित्य, याविषयी डॉ ज्योती शिरोडकर यांची मुलाखत, 7:15 वृत्तविशेष, 7:30 शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम यामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारण, 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन, राग शुद्ध कल्याण, तसंच पंडित प्रकाश संगीत यांचं गायन, राग खंबावती, हे सगळे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। श्रोत्यो, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेतलीत। आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण।

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी

0: साठी आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. डॉक्टर आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं, पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत, परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रॅडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात, पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळे खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेला आहे. त्यामुळं आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काही नाही, तर आपण आता क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्वाचं आहे.
0: हो, खरं आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
0: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये, तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरं तर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठ असतील तर याच्यामध्ये NSSच्या अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील, तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. पर्यावरण

0: शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत शाळांमधले विद्यार्थी असू दे महाविद्यालयांमध्ये असू दे किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिकदृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे की ज्याच्यामध्ये पीएचडीचे आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा खूप छान. मॅडम अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवलंय याबद्दल थोडं सांगाल का.
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न कमी करायचे असतील या समस्या जर का सोडवायच्या असतील तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदीच सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेजपासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात त्या काम करतात. त्यामुळे ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच. त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यांमध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते. या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल हवेचं प्रदूषण असेल त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सीज ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच आणि KG-2 PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी उद्योजक सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल.
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं

0: सोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल रियूज, सध्या रिड्यूस रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच, पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकनेक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण, किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा, असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 आणि 42 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ मोरे. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीतकार अनिल अरुण आणि चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला.

0: श्रोतेहो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव, संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: श्रोतो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार अरुण पौडवाल आणि चित्रपट माझं घर माझा संसार.

श्रोते हो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातलं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं एन दत्ता यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार एन दत्ता. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: Dr. J.P.S. Dabas, former principal scientist, ICAR, Indian Agricultural Research Institute. During the program, listeners can ask questions on the subject. To participate, simply dial the telephone numbers 011-2371-7106 and 011-2331-4444 from 9:30 p.m. onwards tonight. And now for a look at today's newspapers, it's over to Renu Kataria.
1: Thank you, Anuja. Top front page headline in the Statesman writes, Nepal signals pragmatic reset in ties with India during foreign minister's visit, backing bilateral route on border issue. Ministry of Home Affairs approves deployment of 670 companies of CAPFs, marking one of the largest ever multi-layered security arrangements for Amarnath Yatra, reports the Asian Age. An editorial in Hindustan Times states how SAARC offers India what other forums cannot. It empowers Delhi amidst global turmoil with no guarantee needed from any external actor in setting the terms of the organization. In an extraordinary arrangement, NEET paper setters to be in lockdown till re-exam, no phone, net, team housed at secret location, says the Times of India. The Economic Times states, Leh Old Town to get heritage makeover to enhance infrastructure and improved public amenities. The Indian Express quoting the government says, despite second price revision of LPG gas cylinder since crisis in West Asia, oil marketing companies are still losing 700 rupees. And finally, in a historic first for Punjab, celebrated music composer and singer A.R. Rahman delivered a live performance at the Attari border on Sunday, paying tribute to the border security force through a stirring rendition of his patriotic song, Jai Ho, notes the Tribune. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Renu. And now before we end the bulletin, the headlines once again. West Bengal set to become 36th state or union territory to implement Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana. National Testing Agency releases exam city intimation slip for NEET UG 2026 re-examination scheduled to be held on the 21st of June. Lok Sabha Speaker Om Birla to inaugurate Commonwealth Parliamentary Association India Region Zone 2 conference in Chandigarh today. New Delhi says Indonesia is a key pillar of India's Act East policy. Iran fires waves of missiles at Israel for first time since April ceasefire. And in tennis, Germany's Alexander Zverev secures his maiden Grand Slam title. And with that, we end the morning news. Have
2: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं

केला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आठ एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत

0: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस, 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगलान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक, मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात पत्थर के सनम या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पाकिजा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनीच गायलेलं कैफी आझमी यांचं हे गीत. संगीतकार गुलाम मोहम्मद.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 3549 85.
0: 9637 3549 85. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमातलं हे गीत आहे पराया धन या चित्रपटातलं, किशोर कुमार यांनी गायलेलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिले राहुल देव बर्मन यांनी.
2: ऐसे मत देखो, मेरा दिल धड़कता है.
3: दिल, हाय मेरा दिल, तेरा दिल, दिल से दिल.

0: بس رکھنے کا حکم جاری کیا ہے. اس کے علاوہ علاقے میں جانوروں کے پینے کے پانی کو مد نظر رکھ کر متعلقہ منصوبوں میں دستیاب پانی کو محفوظ کرنے پر زور دیا گیا ہے. مرغ نشر کے پہلے ہی دن کل ناندیڑ شہر اور مضافات میں تیز ہواؤں اور گرج و چمک کے ساتھ زوردار بارش ہوئی. اس بارش کی وجہ سے شہر کے کئی علاقوں میں بجلی کی فراہمی میں رخنہ اندازی ہوئی. ہنگولی ضلع کے کئی علاقوں میں کل اوسط بارش ہوئی. بسمت تعلقے میں دوپہر کے وقت تیز ہواؤں کے ساتھ تیز بارش ہوئی. اس وقت بسمت ناندیڑ شاہراہ پر نیلا کے قریب ایک برقی ٹاور کے گرنے کی وجہ سے بسمت آسے گاؤں راستہ شام تک آمد و رفت کے لیے بند رہا. دریاسنا محکمہ موسمیات نے آئندہ دو دنوں میں کوکن میں کئی مقامات, وسطی مہاراشٹر کے چندر مقامات اور مراٹھواڑہ اور ودربھ کے مختلف مقامات پر گرج اور چمک کے ساتھ بارش کے امکان کی پیش گوئی کی ہے. اور آخر میں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر. ریاست میں 15 جون تک مانسون کی رفتار سست رہے گی. محکمہ زراعت کی جانب سے تخم ریزی میں عجلت نہ کرنے کی اپیل. راشٹروادی کانگریس کی جانب سے راجیہ سبھا کی مخلوعہ نشست کے لیے راجندر جین کی امیدواری کا اعلان. گھریلو ایل پی جی سلینڈر کی قیمت میں 29 روپے کا اضافہ. این ٹی اے نے نیٹ یو جی کے دوبارہ امتحان کے سوالیہ پرچے افشا ہونے کے دعوے کو کیا مسترد. اور دھاراشو ضلع میں 13 آبپاشی منصوبوں میں دستیاب آبی ذخیرے کو پینے کے لیے مختص کرنے کا حکم. اس کے ساتھ ہی آکاشوانی سے علاقائی خبریں ختم ہوئیں. اس کے بعد ہمارے مرکز کا اگلا مراٹھی نیوز بلیٹن صبح 11 بجے نشر ہوگا.
1: एफ एम बैंड 101.7 मेगाहर्ट्स वर श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:17 झाली आहेत. प्रसारित करत आहोत 10वीनंतर पॉलिटेक्निक मधील रोजगाराच्या संधी याविषयी सहसंचालक डॉ किरण लढाणे यांची अपर्णा भावसार यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार श्रोतेहो, आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर किरण लढाणे, सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर. आपण आज त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत.
3: धन्यवाद अपर्णा मॅडम.
2: 10वीनंतर विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक शिक्षण हा पर्याय किती महत्वाचा ठरत आहे असं आपल्याला वाटतं?
3: 10वीनंतर बरेच विद्यार्थी ITI म्हणा किंवा 11वी 12वी या फील्डकडे जात असतात. पण जर तंत्रशिक्षणात विद्यार्थ्याला इंटरेस्ट असेल किंवा लवकरात लवकर एक कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन एक तर रोजगार करणे, स्वयंरोजगार करणे किंवा तांत्रिक शिक्षणाच्या आधारे इंडस्ट्रीमध्ये नोकरी करणे हा फार कमी कालावधीमध्ये पूर्ण होणारा अभ्यासक्रम आहे. 3 वर्षाचा डिप्लोमा साधारणपणे वयाच्या 18-19 वर्षी तो विद्यार्थी पूर्ण करू शकतो आणि त्याचं अर्थार्जन फार लवकर करू शकतो. या अनुषंगाने हा अभ्यासक्रम फार उपयुक्त आहे.
2: लाढाणे सर, एक प्रश्न आपल्याला असा विचारावा असा वाटतो की 10वीनंतर मुलांनी नेमकं काय करावं, हा संभ्रम जसा विद्यार्थ्यांच्या मनात असतो तसाच तो पालकांच्या मनात असतो आणि ठरलेल्या वाटेवरून जाण्याची सगळ्यांची मानसिकता झालेली असते. तर तुमच्या वाटेबद्दल त्या पालकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल?
3: यात एक मी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस आपला एक कन्व्हेन्शनल मार्ग जो आहे की 10वी झाली की 11वी 12वी करायचं, इंजिनिअरिंगला जर जायचं असेल तर सायन्स स्ट्रीमला ऍडमिशन्स घेतले जातात. आपण याच्या 2 बाजूंनी विचार जर केला, आर्थिक बाजू आणि लागणारा वेळ, तर ह्या दोन्ही बाजू तशा बघितल्या तर 11वी 12वीचा तो प्रवास जो आहे तो आर्थिकदृष्ट्या खरोखर खूपच महागडा आहे. तो सर्वांना परवडेल असा आहेच असं पण नाही. आपण जसं बघितलं की बरेच जण एकदा मुलगा 10वी पास झाला की JEE झालं, नीट झालं, याचे क्लासेस वगैरे लावतात, ज्यांच्या फीज ह्या लाखो मध्ये आहेत
2: आणि एका वर्षाची लाखो मध्ये आहे, एका वर्षाची
3: बरोबर
2: गुणाकार त्याचा दुप्पटच होतो
3: आणि याचा सक्सेस रेट फार कमी आहे.
2: बरोबर आहे,
3: म्हणजे जवळपास 1% आत. तर हे सगळे मार्ग चूज करून आपण इंजिनिअरिंग कम्प्लीट जरी केली समजा तर आर्थिक नुकसान आणि वेळेचं नुकसान,
2: बरोबर,
3: या दोन्ही गोष्टी त्यातून होतात,
2: हातातून निसटलेल्या
3: असतात. त्यामुळे पॉलिटेक्निक हा एक पर्याय जर निवडला तर हा वेळ पण वाचवतो, तुमची आर्थिक बचत पण होते, कारण पॉलिटेक्निकच्या फीज ह्या कमी आहेत, विविध स्कॉलरशिपचं तुम्हाला त्याच्यामध्ये

0: लाभ घेता येतो.
1: हां
0: आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे तंत्रशिक्षण घेण्याची, अशा सर्वांकरता खरोखर ह्या गोष्टीचा उपयोग होतो.
1: खूप मोलाचं मार्गदर्शन करता आहात सर तुम्ही आम्हाला, आमच्या श्रोत्यांना आणि भावी विद्यार्थ्यांना. लाढाने सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की पारंपरिक शिक्षणाच्या तुलनेत तंत्रशिक्षण आणि पॉलिटेक्निकचं वेगळेपण नेमकं काय आहे?
0: पारंपरिक शिक्षण हे तशी फार जुनी पद्धत आहे की आपण जसं 11वी 12वी करत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण पाठांतरातून शिकत असतो, तसं तंत्रशिक्षणामध्ये जे काही करिक्युलम्स आहे किंवा अभ्यासक्रम आहे याची डेव्हलपमेंट ही MSBT मार्फत होत असते, महाराष्ट्र स्टेट टेक्निकल बोर्ड. आणि या बोर्डात ज्यावेळेस करिक्युलम डिझाईन केला जातो तर डिझाईन करण्याकरिता इंडस्ट्रीचे तज्ज्ञ किंवा प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ ह्या अभ्यासक्रमाकरता इन्व्हॉल्व्ह असतात. त्या पॅनल मार्फतच सध्या ट्रेंडिंग काय काय चाललंय इंडस्ट्रीमध्ये, नवीन नवीन काय उपक्रम येतात, नवीन नवीन कुठले स्किल्स लागतात, या सगळ्याचा उहापोह करून आपण त्याचं अभ्यासक्रमामध्ये समावेश करतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना फार नवीन तंत्रज्ञान लवकर शिकता येतं. के स्कीम हा अभ्यासक्रम सध्याला MSBT मार्फत राबवला जातो. तर या के स्कीम मध्ये आपण आउटकम बेस्ड एज्युकेशन ही फिलॉसॉफी वापरून अभ्यासक्रम डेव्हलप केलेला आहे. तर याच्यामध्ये साधारणपणे 40 ते 50% जो पार्ट आहे तो प्रॅक्टिकल पार्ट असतो आणि 40 ते 60% साधारणपणे आपला थेरी पार्ट असतो. त्यामुळे हे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्यात जास्त येतं, जेणेकरून एकदा शिक्षण पूर्ण झालं की तो मुलगा लगेचच इंडस्ट्रीमध्ये ऍब्झॉर्ब केला जातो आणि तिथे त्याला नोकरी मिळू शकते.
1: खूप छान सर. लाढाने सर, आपल्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे माझा की सध्या पॉलिटेक्निकमध्ये कोणकोणत्या शाखांना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यामागची कारणं कोणती आहेत?
0: सध्याच्या युगामध्ये आपण जर बघितलं अपर्णा मॅडम, जसे आपण मोबाईल वापरतो किंवा हे जे काही डिव्हाइस वापरतो यामार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसे ChatGPT, Gemini वगैरे याचा वापर फार लहान मुलांपासून तो थोरांपर्यंत सर्व लोक करायला लागले आहेत. तर त्यामुळे सगळ्यात पॉप्युलर अभ्यासक्रम सध्याच्या युगामध्ये जे आहे ट्रेंडिंग तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, AI. परंतु तंत्रशिक्षण जर म्हणलं तर ये जे काही विद्यार्थी शिकतात यांची गरज देशाला घडवण्याकरता खरी गरज होती यांची. तर इंडस्ट्रीमध्ये जे काही कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री असो, जशी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं आपण जर एक एक्झाम्पल घेतलं तर तिथे सगळ्या प्रकारचे इंजिनियर, सगळ्या प्रकारचे स्किल्स तुम्हाला लागत असतात. ते सिव्हिलचे असतील, मेकॅनिकलचे असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतील, कम्प्युटर असतील, असे विविध क्षेत्रातले जे सगळे लोक मिळून त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात. त्यामुळे पॉप्युलर जरी समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग, कम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत, पण इतर विभाग जे आहेत, इतर ब्रँचेस ज्या आहेत डिप्लोमाच्या, त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत आणि तितक्याच एम्प्लॉयेबल पण आहेत.
1: खूप छान माहिती देत आहे सर आपण. सर, उद्योग क्षेत्रांच्या गरजा लक्षात घेऊन पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात कोणते बदल किंवा कोणत्या सुधारणा सध्या करण्यात आलेल्या आहेत?
0: जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की आमचे जे अभ्यासक्रम आहे हे MSBT मार्फत इंडस्ट्रीचे तज्ज्ञ आणि त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोकांना इन्व्हॉल्व्ह करून आपण डिझाईन केलेला असतो. तर सध्या जी के स्कीम आपण डिझाईन केलेली आहे, जी सध्या विद्यार्थी शिकतात, ती आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम आहे. तर ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी एखादा विषय शिकून काय आउटकम मिळवले पाहिजे हे आधी ठरवलं जातं आणि ते आउटकम मिळाले की नाही हे त्याच्या शेवटी आपण त्याचं मोजमाप करतो.
1: अच्छा, म्हणजे खूप सुंदर प्रक्रिया आहे सर खरं तर. म्हणजे फक्त शिकवणं असं नाही तर आपल्याला काय शिकवायचंय हे डोळ्यासमोर तो ग्राफ तयार आहे आणि तो विद्यार्थी ते शिकला की नाही ही पण चाचपणी तुमच्याकडनं होते.
0: येस येस, बरोबर बरोबर. अजून एक अपर्णा मॅडम मी सांगू इच्छितो की आमच्याकडे करिक्युलम मध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग हा एक कंपल्सरी पार्ट केलेला आहे. जसं बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थी 3 वर्षाचं शिक्षण घेतो आणि इंडस्ट्रीमध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं, तर तो कोप अप करण्याला त्याला फार वेळ लागतो त्याच्यामध्ये. तर त्यामुळे आमच्या याच्यात जे 6वं सेमिस्टर आहे, 3र्या वर्षाचं शेवटचं सेमिस्टर, याच्यामध्ये मॅक्झिमम प्रत्येक विद्यार्थी हा इंडस्ट्रियल ट्रेनिंग आपण कंपल्सरी कंपोनंट एक ठेवलेला आहे, ज्याचं असेसमेंट पण होतं, ज्याचे मार्क्स पण त्याला दिले जातात. त्यामुळे तो विद्यार्थ्याला शिक्षण घेत असतानाच त्याला इंडस्ट्रीचा एक चांगला एक्सपोजर मिळतो. त्याचबरोबर आपल्या करिक्युलममध्ये प्रोजेक्ट वर्क आहेत, ज्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रॉब्लेम सध्या त्या विद्यार्थ्याला वाटत असलेला जो प्रॉब्लेम आहे तो स्वतः सॉल्व्ह करून एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करतो. त्यानंतर आपल्याकडे सॉफ्ट स्किल आणि एंटरप्रेनरशिप, बरेचसे विद्यार्थी हे 10वी नंतर मराठी माध्यमातून आलेले असतात.

0: तर ज्यांना इंग्रजीची थोडी भीती वाटते, त्यामुळे आपण त्यांच्या पहिल्या वर्षापासूनच त्यांना सॉफ्ट स्किल्स, एंटरप्रेनरशिप स्किल्स अशा प्रकारचे अभ्यासक्रम ठेवून त्यांच्या मनातली ती भीती घालवून मग त्या मुलांना इंग्लिशमध्ये वगैरे अभ्यासक्रम सोपा वाटायला सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्याकडे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल्स हे आपण जवळपास सगळ्या पॉलिटेक्निकमध्ये एस्टॅब्लिश केलेलं आहे. त्या सेलमार्फत त्या संस्थेच्या आजूबाजूला ज्या काही इंडस्ट्री आहे त्यांच्या बरोबर समन्वय साधून विद्यार्थ्यांकरता एक्सपर्ट लेक्चर्स म्हणा, इंडस्ट्रियल व्हिजिट्स म्हणा किंवा काही ट्रेनिंग प्रोग्राम्स असे राबवले जातात. त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर थेरॉटिकल अभ्यासक्रमाबरोबर प्रॅक्टिकल अभ्यासक्रमही तो विद्यार्थी शिकत असतो.
1: खूप छान छान माहिती देत आहे डॉक्टर किरण लढाणे सर आपण आम्हाला आणि आमच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा. सर, की ग्रामीण आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक शिक्षण कितपत उपयुक्त ठरतं?
0: जसं अपर्णा मॅडम मी आताच तुम्हाला सांगितलं की मराठीमुळे बरेचसे जवळपास 80% विद्यार्थी आपल्याकडे जे प्रवेशित असतात हे मराठी माध्यमातून आलेले असतात. त्यांना इंग्रजी थोडंसं भीती वाटते, अवघड वाटत नाही पण भीती वाटत असते
1: कारण त्यांना एवढा सराव नसतो बोलण्याचा म्हणून भीती वाटते.
0: तर ही गोष्ट ज्यावेळेस MSBT किंवा शासनाच्या लक्षात आली तर मागील 2-3 वर्षापासून आपण पॉलिटेक्निक हा मराठी माध्यमातून सुद्धा राबवतो.
1: क्या बात है, मस्त.
0: आपण बरेचसे जे अभ्यासक्रम आहे ज्यांचे टीचिंग वगैरे जे आपण करतो ते क्लासमध्ये इंग्लिश मराठी असं ड्युअल लँग्वेजमध्ये करतो. विद्यार्थ्याला आपण चान्स दिलेला आहे की तुला त्यांना जर समजा मराठी अभ्यासक्रम चूज करायचा असेल तर मराठीतूनही तो पॉलिटेक्निक शिकू शकतो, पेपरही मराठीतून देऊ शकतो. त्यामुळे ती प्रोव्हिजन आपल्याकडे असल्यामुळे लँग्वेज हे आता पॉलिटेक्निककरता बॅरियर राहिलेलं नाही,
1: म्हणजे अडसर नाही, भाषेची अडसर, भाषा ही कधीच अडचण ठरणार नाही.
0: बरोबर, अगदी बरोबर.
1: सर, पुढचा प्रश्न असा आहे की पॉलिटेक्निक शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होतात?
0: तर आपण प्रामुख्याने जर म्हणलो तर प्रत्येकाला वाटतं की मला सरकारी नोकरी असावी.
1: बरोबर आहे.
0: तर सरकारी नोकरीमध्ये सुद्धा डिप्लोमा धारकाला नोकरीच्या संधी असतात. तर सरकारी नोकरीमध्ये ते MPSC मार्फत ज्युनियर इंजिनियर्सच्या परीक्षा देऊन त्या नोकऱ्या ते मिळवू शकतात. त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका किंवा हे जे काही सरकारी सेक्टर्स आहेत याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर अशा त्यानंतर टेक्निकल सपोर्ट असिस्टंट्स अशा बऱ्याचशा नोकऱ्या ज्या आहेत ते गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल आहेत.
1: अच्छा, म्हणजे या पदांच्या भरती होत असतात
0: आणि
1: त्याच्यासाठी पॉलिटेक्निकचे हे जे विद्यार्थी आहेत आपले हे विद्यार्थी तिथे अर्ज करू शकतात, पात्र ठरतात.
0: यस मॅडम. त्यानंतर आपल्या इंडस्ट्री जर म्हणलं तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत जसं संभाजीनगरमध्ये आपण बघितलं तर बजाज ऑटो क्लस्टर आपण म्हणतो, तर याच्या आजूबाजूला ज्या मोठ्या इंडस्ट्री आणि त्यांच्यामुळे चालत असलेल्या छोट्या इंडस्ट्री याच्यामध्ये सर्व ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांकरता नोकऱ्या उपलब्ध असतात. ते मोस्टली डिप्लोमाधारकांना प्राधान्यच देतात कारण डिप्लोमाधारकामध्ये जे स्किल डेव्हलप झालेलं असतं 3 वर्षात असे स्किल डेव्हलप झालेलेच कामगार विद्यार्थी हे त्यांना आवश्यक असतात. त्यामुळे मी सहसंचालक नात्याने कॉन्फिडेंटली सांगू शकतो की डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला नोकरी करायची नाही अशाच विद्यार्थ्याला नोकरी नाही, फक्त बाकी ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध आहेत.
1: खूप छान. श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर किरण लढाणे, सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर. आणि सर, आजच्या तरुणांना खूप छान रोजगारांच्या संधीबद्दल मार्गदर्शन करतायत. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत.
0: धन्यवाद.
1: सर, पॉलिटेक्निक नंतर पुढे अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोणते मार्ग उपलब्ध असतात?
0: बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना किंवा पालकांना आपला पाल्य इंजिनियर व्हावा असं वाटत असतं, त्यामुळे बऱ्याच वेळेस ते म्हणतात की पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायला नको, 11वी 12वी करून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ. परंतु पॉलिटेक्निक झाल्यानंतर त्याचा शिक्षणाचा मार्ग संपतो असं नाही, तर पॉलिटेक्निक नंतर थेट 2वर्षाकरता अभियांत्रिकीमध्ये तो विद्यार्थी पात्र असतो. तर CET सेल मार्फत, महाराष्ट्र CET सेल मार्फत जी काही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते याच्यामध्ये डिप्लोमा पूर्ण झालेला विद्यार्थी हा थेट 2वर्षाला अभ्यासक्रमाला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन घेऊ शकतो.
1: अच्छा, म्हणजे उलट एक नवीन द्वार त्याच्यासाठी उघडलं जातं किंवा 1 वर्ष त्याचं स्किप होतं असं पण तुम्हाला म्हणता येईल.
0: बरोबर. त्याचबरोबर समजा कॉलेज करण्याची परिस्थिती नसेल, आर्थिक परिस्थिती नसेल समजा, तर AMI हा एक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असतो जे की इक्विवेलेंट टू इंजिनिअरिंग असतं, BE असतं, तर त्यामार्फत हे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.
1: सर, हे AMIE काय आहे जरा आमच्या श्रोत्यांना समजावून सांगा ना.
0: याचा लॉंग फॉर्म तसा असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर.
1: अच्छा.
0: तर AMI मार्फत विद्यार्थी सेल्फ स्टडी करून

0: किंवा EMI सेंटरमध्ये अभ्यासक्रम शिकून तो स्वतः बाहेरनं परीक्षा देऊन इंजिनियर होऊ शकतो.
1: सर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या कोणत्या शिष्यवृत्ती किंवा काही योजना उपलब्ध आहेत त्याची जरा माहिती आमच्या श्रोत्यांना द्या.
0: ओके, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी शिक्षणाला एक महत्त्व देऊन बऱ्याचशा स्कॉलरशिपच्या स्कीम काढलेल्या आहेत. तर या स्कीम ज्या काही राज्य शासनाच्या स्कीमला शासनाने काढल्या त्या सर्व स्कीमचा लाभ विद्यार्थी इथे घेऊ शकतात. जसे SC ST कॅटेगरीकरता 100% शुल्कमाफी असते. OBC, EWS, SCBC या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात यांना 50% शुल्कमाफी असते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मुलींकरता 100% शुल्कमाफी आहे.
1: वा, खूप छान. म्हणजे शासन अजूनही मुलींच्या पाठीशी आहे.
0: हो हो, 100%.
1: श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर किरण लाढाणे, सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर, आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. सर, आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि कौशल्य आधारित युगात 10वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: मी एक दोन महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया सुरू होती किंवा आपला पाल्य 10वी पूर्ण होतो त्यानंतर बरेचसे संभ्रम पालकांमध्येच निर्माण होतात विद्यार्थ्याच्या आधी. तर याला कुठे शिक्षण घ्यावं, कोणतं साईड निवडावी. तर समजा पॉलिटेक्निक आपल्याला निवडायचं असेल तर त्याकरता आमच्या विभागाने माननीय संचालक मोहितकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हानिहाय आमचे जेवढे पॉलिटेक्निक आहे त्या सर्व पॉलिटेक्निकचे जे प्राचार्य आहेत हे आम्ही नोडल अधिकारी म्हणून नेमलेले आहेत. आणि तिथे फॅसिलिटेशन सेंटर्स पण आहेत. तर समजा या इंटरव्ह्यू जो आपला थोड्या काळाकरता आहे यातून आपले काही शंका राहिले असतील तर आपल्या निअरेस्ट जिल्ह्यातल्या पॉलिटेक्निकच्या जर आपण गेलात तर तिथं आपल्याला संपूर्ण माहिती, ब्रँच कशी निवडावी, ऍडमिशन प्रोसेस काय आहे, कुठल्या प्रकारचे कागदपत्र ऍडमिशनला पाहिजेत, या सर्व इत्यंभूत माहिती मिळण्याकरता आपण सेंटर्स टाकलेले आहेत. तर आपल्या मराठवाडा रिजनमध्ये पूर्ण 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे 48 फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत.
1: भरपूर आहेत सर.
0: त्यात शासकीय सगळ्या संस्थाही आहेत आणि काही खासगी संस्थांनाही आपण फॅसिलिटेशन सेंटर दिले जेणेकरून पालकाला जास्त लांब कुठे प्रवास करावा लागू नये, त्याच्या जवळपास कुठेतरी सेंटर असावं. तर या सेंटरला आपण जर गेलात तर आपल्या सगळ्या शंकांचे निरसन त्या ठिकाणी होऊ शकतं. त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्याकरता ही सर्व प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया ऑनलाईन आहे. बऱ्याच जणांना ऑनलाईन कम्फर्टेबल नसतं तर तिथे तुम्हाला फॉर्म भरून देण्याची सुविधा, पुढे काय करायचं, कशा कशा स्टेप्स आहेत, याचे सगळं मार्गदर्शन आपल्या 48 केंद्रावरती मिळू शकतं. तर याचा लाभ सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी घ्यावा.
1: नक्कीच सर, बिलकुल. आकाशवाणीच्या माध्यमातून आपण सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना ते आवाहन नक्कीच करू. सर, आपण आमच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सर्व श्रोत्यांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले खूप आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद अपर्णा मॅडम.
2: श्रोते, आताच आपण 10वीनंतर पॉलिटेक्निक मधील रोजगाराच्या संधी याविषयी सहसंचालक डॉ किरण लढाणे यांची अपर्णा भावसार यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, अवघ्या 16व्या वर्षी राज कपूर यांच्या बॉबी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज जन्मदिन. डिंपल यांचा पहिलाच चित्रपट बॉबी हा सुपरहिट ठरला आणि आपोआपच त्यांना कमी काळात प्रसिद्धी मिळाली. ऐकूयात त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या हिंदी चित्रपटातील काही गाणी.

बटवारा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हसन कमाल यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. 9:35 झाली आहेत. आता उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

के सियाहाने जगमगाते हैं, दमागो दिल के सियाहाने

0: स्वप्नील बांदोडकर आणि शिवानी यांनी गायलेलं क्षण या चित्रपटातलं नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार किशोर रानडे. श्रोतेहो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर.
1: श्रोतेहो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.
0: श्रोतो, ऐकूयात एक तारा या चित्रपटातलं हे गीत. स्वर, गीत आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं.

अवधूत गुप्ते यांनी गायलेलं एक तारा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अवधूत गुप्ते यांचंच होतं. श्रोते हो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर.

प्राजक्ता शुक्रे यांनी गायलेलं अशोक बगवे यांचं गोजिरी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार मिलिंद इंगळे.

0: श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षीची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि योगिता यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार निलेश मोहरे.

रमा माधव या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे आणि प्रियांका बर्वे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आनंद मोडक. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत नये तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतील जवळपास 40 अधिक चित्रपटातून अभिनयात उतरलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा आज जन्मदिन. शिल्पा शेट्टी हिनं 1993 साली बाजीगर या हिंदी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि ती भूमिकाही खूप गाजली. ऐकूयात तिच्यावर चित्रित काही हिंदी चित्रपटातील गीतं.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं राणी मलिक यांचं मै खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार अन्नू मलिक.
1: मग बरोबर आहे ना, तेवढं जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
2: ए दादूड्या, लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
1: हो का?
2: 1098 वर फोन करून सांगेन.
3: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू.
4: अरे हे काय चाललंय?
5: आमचंही असंच चालतं, कारण हे आहे हलकं फुलकं.
3: हलकं फुलकं?
5: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.
0: श्रोतो, नये तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बाजीगर या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जफर गोरखपुरी यांचं गीत. संगीतकार अन्नू मलिक.

0: आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं बाजीगर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा नये तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 10:45 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनिचित्र. स्नेहा वेलिंग आदर्श स्वयंसेवी कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा, पर्यावरण चातुर्मास उपक्रम आणि सप्ताहातील हवामान अंदाज या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने मागच्या आठवड्यात स्नेहा वेलिंग आदर्श स्वयंसेवी कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार भाऊराव रायभान गायकवाड यांना जळगाव इथल्या सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते रत्नाकर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
2: गोष्टी काही संस्था जर असतील तर त्यात पहिल्या 5-10 मध्ये सापूचं नाव नक्की येतं. ही संस्था अशी आहे ना की ती सामाजिक काम करते असं नाही, तर सामाजिक काम रुजवते, चांगलं वेगळं काम करते. तर मला असं वाटतं की सुरुवातीला ह्या दोन गोष्टींचा खूप चांगला योगायोग आहे. पुरस्कार देणारे देऊ इच्छिणारे खूप असतात, पण ते ज्या कोंदनातून दिलं पाहिजे ते कोंदन पण तेवढ्या ताकदीचं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सापूचं कोंदन हे वेलिंगनच्या नावासाठी एकदम चांगलं आहे. मी पालक विषयात काम करतो, पालक मुलं यांच्यासाठी गेली 5-6 वर्ष त्याच्यामध्ये काम. सुरुवातीला आम्ही पालकांना सांगायचो की अहो तुम्ही असं सांगा मुलांना, असं बोला. आणि मग हळूहळू आमच्या लक्षात आलं, आपल्यापैकी बहुतांशी लोक पालक आहेतच, की तुमची मुलं आहेत ना तुम्ही जे सांगता ते कधीच ऐकत नसतील. असंच आहे ना, आपली मुलं आपण जे सांगतो ते फार कमी वेळेला ऐकतात, विशेषतः वयात आलेली 12-18 वयोगटातली मुलं तर 100, आता ते वय खाली पण आलंय. तर आम्ही त्याच्या पुढचं वाक्य असं सांगतो की तुम्ही जे सांगता ते मुलं ऐकत नाही, तुम्ही जे वागता ते मुलं करतात. पालकत्वाच्या या सूत्राचा संबंध आजच्या कार्यक्रमासाठी एवढ्यासाठीच आहे. हल्ली आपण सगळे याचे गुलाम झालेलो आहोत. थोडा वेळ इथे आता जर हा सापूचा कार्यक्रम नसता आणि खूप कॉम्पॅक्ट नसता तर पाठीमागे चालू झालं असतं. तर ते आपल्याला आजार लागलाय, ती काही चूक नाहीये, मी सुद्धा तुमच्यातलाच आहे. पण मला असं वाटतं की आज जगामध्ये गेल्या विशेषतः 15-20 वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना माहितीचा प्रचंड साठा मिळायला लागलेला आहे, प्रचंड माहिती मिळते. म्हणजे मला परवा एक आठवड्यापूर्वी असं गणिताची माझी मुलगी आहे, तिने गणिताचा पेपर सोडवला आणि मी तिला विचारलं की कसा गेला, ती म्हणाली थांब. तिने तो पेपर तसाच जो होता तो त्या चॅट जीपीटी वरती त्याचा फोटो काढला आणि त्याचं उत्तर विचारलं आणि म्हणाली, बाबा मी चांगला सोडवलेला आहे. मी म्हटलं, तूच ठरवलंस चांगला सोडवला? नाही म्हणाली, चॅट जीपीटीने सांगितलं हेच सोडवलंय मी. आणि मग मला तेव्हा लक्षात आलं की अरे आपण जेव्हा शिक्षण घेतलं ना तेव्हा मला काय वाटलं, म्हणजे आपल्यापैकी अनेकांना असं वाटलं असेल की आपल्याला ज्ञान वगैरे मिळालं. तर आता ते ज्ञान वगैरे आहे ना ते असं एका बोटावरती आलेलं आहे. आपल्याला लक्षात येतं की अरे आपण ज्ञान वगैरे काही शिकलेलो नाहीये, माहिती शिकवलेली आहे आपल्याला त्यावेळेच्या मास्तरांनी आपल्या, जी माहिती आता हार्डली 1 मिनिट सुद्धा खूप झाला इतक्या कमी वेळात आपल्याकडे मिळते. इतकी सगळी माहिती असताना सुद्धा बऱ्याच वेळेला समाजात चांगली माहिती सुद्धा असताना लोक अशी का वागतात असा प्रश्न मला अनेक वेळेला पडतो. आपल्यापैकी पेपर वाचणारे बरेच लोक असतील, पेपरचं पहिलं पान वाचल्यानंतर ईडीची धाड पडली हा आता कॉमन मुद्दा झालेला आहे. गेल्या 2-5-7 वर्षात खून झाला, बलात्कार झाला, लहान मुलीवरती अत्याचार झाला, 14 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली, अशा इतक्या घटना आम्ही पेपरमध्ये वाचतो आणि मन असं सुन्न होतं आणि मग विचार करायला लागतो की अरे एवढं सगळं होऊन सुद्धा आपला समाज चांगला का चाललाय. तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर ना

0: भाऊरावांच्या कामात आहे. असे एका अर्थाने अनसंग हिरोज ज्यांची कुठल्या पेपरला सुद्धा काही दखल घ्यायची त्यांची लायकीच नाही हो, मी फार जबाबदारीने बोलतोय, त्यांचे प्रश्नच वेगळे आहेत. पण अशी असंख्य मंडळी समाजात आज काम करताना जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा आपला चांगुलपणावरचा विश्वास वाढतो. सामान्यातला सामान्य माणूस म्हणजे काकांना कोणीतरी खाली बघितलं असतं, काकूंना बघितलं असतं तर वाटलं नसतं की आज यांना पुरस्कार देणार. अशा लोकांमुळे समाजातल्या अशा काम करणाऱ्या लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो की अरे मी पण करू शकतो हे काम. मी म्हटलं तसं सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लागतं काय खरं म्हणजे त्याला लागतं प्रोत्साहन आणि मिळाली तर प्रतिष्ठा. प्रोत्साहन हे खरं म्हणजे तुम्ही आम्ही जेव्हा त्यांना सांगतो की काका चांगलं झालंय, आज काका असतील उद्या भाऊ असतील अजून कोण ताई असेल, तिला पण वाटतं की अरे भाऊ मी जे काम करते ना मला पैसे किती मिळतात सोडून द्या. आणि इथे तर वेगळंच आहे ना, पैसे पिसे काहीच मिळत नाही. काहीही न मिळता असे जे काम करणारी लोक आहेत खरं म्हणजे त्यांच्यामुळे आज आपला समाज चांगला झाला.
1: मागच्या आठवड्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी पर्यावरण चातुर्मास साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण, सेंद्रिय खत निर्मिती प्रशिक्षण, पर्यावरण जनजागृती, प्रदूषण कसं टाळता येऊ शकतं यासह विविध उपक्रम राबवण्यात आले. आम्ही पर्यावरण प्रेमी संस्थेचे रुपेश कलंत्री यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले
2: आपण सर्व वेगवेगळ्या संस्था मिळून स्वच्छता अभियान इथे राबवतोय. आता हे स्वच्छता अभियान थोडंसं वेगळं आहे त्यामुळे त्याच्या काही दोनच्या सूचना आहेत. नियमितपणे आपण परिसरातला जो कचरा करत असतो त्याच्यासोबतच आपण इथे कॉम्पोस्ट बेड तयार केलेले आहेत. जे पालापाचोळा करतो तसे आपण जे बेड तयार केले आणि त्याचं आपण कॉम्पोस्टिंग करणार आहोत. त्यामुळे कॉम्पोस्टिंग हे खूप गरजेचं आहे. गेली 2 वर्ष आपण सगळे मिळून आपणही 2 प्रोजेक्टला यापूर्वीही साथ दिलेली आहे तर सर्व संस्था मिळून आपण ते करतो. इथे आपण 3 ठिकाणी ते केलेलं आहे तर प्रामुख्याने आज आपण ती त्यातलं प्लास्टिक वेगळं करायचं आहे पालापाचोळ्यातलं जेणेकरून इमिजिएटली आपण इथे कॉम्पोस्टिंग सुरू करू शकतो आणि त्यानंतर मग आपण या परिसरातला आनंद घेत इथलं क्लिनिंग ड्राईव्ह करूया. हा पालापाचोळा अनेक ठिकाणी सहज म्हणून जळणार आणि हा जेव्हा जळतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड फक्त रिलीज करत नाही वातावरणातलं ऑक्सिजन सुद्धा दिसतो आणि मग कार्बन डायऑक्साईड परत वातावरणात येतं म्हणजे किती मोठं नुकसान आहे. दुसरी गोष्ट आपण उत्साहाने झाडं तर लावतो पण प्रॉब्लेम हा होतो की लावलेली झाडं एका झाडाचा वर्षभरातला कचरा जर जाळला तर नवीन 20 झाडांची आपण गरज निर्माण करतो. मग आपण किती झाडं लावणार आहोत. म्हणून कॉम्पोस्ट हा अतिशय सोपा आणि पारंपरिक चालत आलेला प्रकार आहे. तर अडचण ही आहे आपल्या सगळ्यांची आपण त्यामध्ये जे प्लास्टिक टाकतो आज एवढे एफर्ट्स आपल्याला कदाचित घ्यायला लागले नसते. आपण त्याच्यावर माती टाकतो कॉम्पोस्ट बेड रेडी झाला असतात जर त्याच्यामध्ये कचरा नसतो. त्याच्या मदतीने आपण असा प्रयत्न करतो प्लास्टिक वेगळं करायचं. इथे एक सिस्टम लावण्याचा प्रयत्न आहे की प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेचं मुळापासून एक ट्राईम घेऊ द्या आणि कोरोनाच्या पूर्ण परिसरामध्ये येईल असा एक प्रयत्न आहे. आता दुसरा टप्पा एक आपण पर्यावरणाच्या कॉम्पोस्टचा एक ट्राईम आहे. पर्यटन नगरी आहे ही लोकसंख्या वाढती आहे आणि आपल्याकडे सिटी बसेस फार म्हणजे 100 आहेत त्यातल्या 80 फक्त चालू असतात 80-60 अशा सुरू असतात. ते एवढ्या मोठ्या शहराला बसेस नाही त्यामुळे सगळी वाहतुकीची कोंडी होती. आपल्या मंजूर झालेल्या बसेस आपल्याला मिळत नाही म्हणून आपण पाठपुरावा करत आहोत. म्हणून हा डबल बसचा ड्राईव्ह आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल 35 ई बसेस ई AC बसेस आपल्यासाठी मंजूर आहे आणि त्या 2023 पासून आपल्याला मिळत नाही. तिसरा ड्राईव्ह आहे ज्याला जे अगदी बाळसुंदरी नवीन आहे पर्यावरण पूर्ण अंत्यसंस्था ग्रीन फेअर मध्ये तर त्याच्यासाठी आपल्याकडे यार जाहीर नाही आहे. तर पालिकेसोबत आपला तोही पाठपुरावा सुरू आहे. दौलताबाद रोडची महाकाय झाडं कापली जाणार आहेत रस्ता विस्तारित करण्यासाठी. पहिला प्रश्न हा विचारला जातो की मग रोड नको येतो. ही कॉन्सेप्ट चुकीची आहे की रोड विस्तार केला म्हणजे ट्राफिक जाम होणार आणि तुम्ही विस्तार करताय किंवा झाडं अपघातासाठी कारणीभूत ठरतात हा ही एक खूप मोठा मिथ आहे. झाडं दारू पीत नाही, झाडं ओव्हरस्पीड करत नाही, झाडं तुमच्यामध्ये येत नाही, झाडं ट्रिपल सीट काहीतरी चालवत गाडी चालवत नाही. झाडांमुळे अपघात होतो याचं रस्त स्वतःला दिसून येतं. नो डाऊट स्मूथ वाहतुकीच्या दृष्टीने काही प्रयत्न आपल्याला करणं गरजेचे असतात पण त्याच्यासाठी 300 वर्ष तुम्ही झाडांचा जर बळी दिला तर आपण कुठल्याही परिस्थितीत नवीन झाडं जगू शकणार नाही. म्हणून आता सध्या आपली ताजी लढाई आहे ती गरवारे स्टेडियममधली झाडं आणि दौलताबाद रोडवरची जवळजवळ 800 झाडं म्हणजे तो आपला 1000 पर्यंत असू शकतो कारण पालिका आपल्याला प्रशासन PWD माहिती पुरेशी देत नाही. पालिकाने त्या पद्धतीने

0: दोनों आपला तो लढा आहे. माझी सगळ्यांना विनंती असेल की जेव्हा जेव्हा अपील केलं जाईल तेव्हा त्या झाडांवर कुऱ्हाड येण्याचा प्रयत्न असेल त्यावेळी आपण सगळे मिळून ही हेरिटेज झाडं वाचूया. आज सगळेजण जमा झाले, इथे मोठ्या प्रमाणात आपण स्वच्छता अभियान राबवलं, इथे सगळेजण जे आहेत विभागीय क्रीडा संकुलामध्ये त्यांना माझी विनंती आहे की आपण स्वतः हे म्हणत असतो की हा एका व्यक्तीचा एका संस्थेचा प्रोजेक्ट नाही आहे. आता जितके लोक आहेत त्यांनी ब्रँड अँबॅसिडर होऊन इथली व्यवस्था जी आहे मेंटेन राहील, कारण ही मुलं रोज रोज येणार नाही. आपल्याला ते आपण केलेलं काम आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. सगळ्यांचे आभार.
1: महाराष्ट्रामधील तळ कोकणात नुकताच मान्सून दाखल झाला आहे. अजून तो पूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी काय आणि कशा उपाययोजना करावयाच्या याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कृषी व हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉ कैलास डाखोरे यांनी आकाशवाणीशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले,
2: सध्या आपल्याला माहिती आहे की मान्सूनपूर्व पावसाचं बऱ्याच ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने 5 ते 11 जून च्या दरम्यान आपल्याला कशा प्रकारे पाऊस मराठवाड्यात साधारणतः, तर त्यामध्ये जो आपला विस्तारित अंदाज आहे पाऊस ह्याच कालखंडात साधारणतः सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान किमान तापमान सरासरी एवढे तर सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची देखील शक्यता आहे. परंतु जो दुसरा आठवडा आहे 12 ते 18 जून त्या कालखंडामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कमाल किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली. आता सध्याच्या ह्या परिस्थिती लक्षात घेता आपल्याला असं दिसतंय की पेरणीयोग्य आपल्याकडे सध्या पाऊस झालेला नाही, मान्सूनचं बी देखील आगमन झालेलं नाही. सध्याचा जो पाऊस आहे तो पूर्व मोसम असल्यामुळे पेरणीचे बिलकुल घाई करू नये. सध्या जमिनीत वापसा असताना पूर्व मशिकाची जी कामे राहील अशी कामे करून घ्यावी आणि येणाऱ्या कालावधीमध्ये साधारणतः जे आपले मुख्य पीक आहेत त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याबरोबर तूर असेल, खरीप ज्वारी आहे, बाजरी आहे, साधारणतः आपल्याला कमी कालावधीचे वाहनं असतील ते निवडायचे आहेत. आणि कमी कालावधीचे वाहनं निवडले तर विशेष करून आपल्याला काय होईल की जे एलनिनोसारखी जी परिस्थिती या कालखंडामध्ये पाऊसमान कमी असल्यामुळे आपल्याला हे पीक आणि आंतरपीक निवडावं लागणार. सोयाबीन मध्ये आपण विचार केला तर सोयाबीन मध्ये आपण माहिती आहे की एक साधारणतः जी पेरणीपूर्वी आपल्याला काय 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पाहिजे आणि आपल्याला जी लागवड पद्धती आहे त्यात सध्याच्या बीबीएफ असेल किंवा बेड पद्धतीचा अवलंब करण्याला काय हरकत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊसमान कमी असल्याच्या आकाराने. आणि त्याचा फायदा हे आहे की आपल्याला जे ओलावा जास्त काळ टिकून राहतो, मुळांची चांगली वाढ होते. वाण निवड करायला आपल्याला मगाशी सांगितलं की आपल्याला कमी कालावधीचे वाण आहे त्यात विशेष करून आपले एमएस 612 असेल, 158 असेल, 725 असेल या वाणांची तुम्ही निवड करा. आणि जे मध्यम ते उशिराकडे पाणी सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी काही ते वाहन घ्यायला काही हरकत नाही की जे कमी कालावधीचे वाहन आहेत अशा कोरडवाहू परिस्थिती हे तग धरून राहणारे वाहन आहेत आणि कमी कालावधीमध्ये तयार होत असल्यामुळे आपल्याला काही तेवढा प्रॉब्लेम येणार नाही. नंतर बीज प्रक्रियामध्ये साधारणतः आपल्याला विशेष करून खबरदारी घ्यायची यावेळेस की बीज प्रक्रिया चांगली करायची जेणेकरून आपलं रोग नियंत्रण राहते, नत्र स्थिरीकरण करते आणि उगवण चांगली होते ही जमेची बाजू आहे. आणि आंतरपूक तर फार महत्वाचं आहे, एका पिकावर आपल्याला अवलंबून न राहता सोयाबीन अधिक तूर असेल 4:2 तर ह्याच्यामुळे जोखीम कमी होते, अतिरिक्त उत्पन्नाचा सोर्स आणि जमिनीची सुपीकता देखील राहते. आपण ज्यावेळेस खताची नियोजन कराल त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी देखील उपाय करायचे आपल्याला. आणि काय करायचं की येणाऱ्या कालावधीमध्ये जसं जसं आपला हवामान अंदाजामध्ये लागवडीनंतर विशेष करून पावसाचा खंड असेल उघड दिली असेल तर त्यावेळेस आपल्याला कोळपणी वगैरे करून घ्यायची किंवा आपल्याला हे लक्षात घ्यायचं की आपल्या मुळांना हवा खेळती राहण्यासाठी माती भुसभुशीत ठेवणं आपल्याला आवश्यक आहे आणि त्यामुळे आपल्याला पाणी हे कशाही प्रकारे कॉन्झर्व करायचं साठवून ठेवायचं. तणाची पण आपल्याला फार महत्व आहे या कालखंडामध्ये. पहिले 30 ते 40 दिवस प्रत्येक पिकामध्ये महत्वाचे आहेत आणि तणनाशक किंवा असेल किंवा आंतरमशागत करून आपण तणाला नियंत्रित करणं फार आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण खंड असतील म्हणजे काय की कीड रोगाचं व्यवस्थापन पण फार महत्वाचं आहे बरं का. शेतकऱ्यांमधून फेरोमॅन ट्रॅप असतील किंवा पक्षी थांबे असतील या गोष्टींचा योग्य वापर करून आपल्याला किडीचं पण आणि रोगीचं पण नियोजन यावर्षी करायचं. पाण्याचा ज्यावेळेस खंड पडेल त्यावेळेस पाण्याचं व्यवस्थापन बी करायचं. जे संवेदनशील अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये पिकांना आपल्याकडे असलेलं अतिरिक्त पाणी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी विशेष करून सोयाबीन म्हणलं तर फुलं शेंगा भरण्याची अवस्था आहे त्यावेळेस पाणी द्यावं लागणार आहे. आणि शेंगा लागण्यावर कालावधीत पाण्याला देखील ताण पडला तर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असते. आता बऱ्याच वेळेस मध्यंतरी पाण्याची आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही त्यावेळेस खंड पडलं आपण माहित आहे की आपण पोटॅशियम नायट्रेटची फवारणी घेतो, संरक्षित करण्यासाठी आच्छादन टाकतो, आपल्याला मल्चिंगची व्यवस्था करतो, आपण आंतरमशागती करतो आणि अन्न द्रव्याची फवारणीमध्ये 19:19 खत असेल, 2% युरिया फवारणी असेल, मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 असेल, झिंक सल्फेट असेल, बोरॅक्स असेल, फेरस सल्फेट असेल याची देखील आपण विशेष करून सोयाबीनमध्ये वापर करतो. आणि हे अशा प्रकारे आपल्याला जे मुख्य पिक आहेत कापूस तूर ह्या सर्व पिकामध्ये अशा प्रकारचे कॅलेंडर आहे शेतकरी बंधूनो, हे तंतोतंत पाळलं तर निश्चितपणे आपल्याला ह्या एलनिनो वर्षामध्ये बी देखील ज्या आपल्याला ह्या काळजी घेतल्या तर आपल्याला विशेष करून हवामान अंदाजावर आधारित निर्णय घ्यायचे आणि

0: कमी कालावधी वाहनाचा वापर करायचा, जलसांधारणाच्या गोष्टीचा उपाययोजना करायच्या, आंतरपीक पद्धती घ्यायची, जेणेकरून आपलं हे नुकसान कमीत कमी कसं होईल या गोष्टीसाठी आपल्याला विशेष प्राधान्य द्यायचं आहे. अशाच अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपण आपल्या विद्यापीठाचा जो कृषी ग्रामीण कृषी मौसम सल्ला हा जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला वेळोवेळी मंगळवारी शुक्रवारी अपडेट दिले जातात, त्या अपडेटचा आपण व्यवस्थितपणे वापर केला तर निश्चितपणे येणारा सीझन आपण व्यवस्थितपणे हाताळू. धन्यवाद.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 11 वाजलेत, ऐकूयात बातमीपत्र. नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गरिबांच्या कल्याणासाठी सरकारच्या 12 वर्षांच्या विकास प्रवासावर प्रकाश टाकला. यासंदर्भात समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच राहिलं असल्याचं सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे, तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे, यामुळे गळती कमी झाली असून कार्यक्षमतेत वाढ झाली आहे, शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत पश्चिम बंगाल सहभागी होणार आहे. यामुळे पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात आज यासंदर्भातला करार होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या नागरिकांना समान, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं जात आहे, तसंच पश्चिम बंगालमधल्या नागरिकांच्या आरोग्य खर्चात मोठी कपात होण्याची अपेक्षा आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगानं विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातल्या विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्फोटकांच्या कंपन्यांमधील सुरक्षेबाबत स्फोटके नियम 2008 सुधारणा सुचवणारा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गटानं या मसुद्याचं सादरीकरण केलं. प्रस्तावात स्फोटक निर्मिती प्रक्रिया अधिकाधिक स्वयंचलित करण्यावर भर देण्यात आला असून रोबोटिक्सचा वापर वाढवून मानवी हस्तक्षेप कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तसंच जागतिक दर्जाचे सुरक्षा मानके लागू करण्यावरही भर देण्यात आला आहे. या सुधारणा अंमलात आल्यास स्फोटक उद्योगातील अपघात कमी होऊन कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यात अमराठी चालकांसाठीच्या व्यावहारिक मराठी शिकवणी वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती परिवहन विभागानं दिली आहे. परिवहन विभागाच्या पुढाकारातून आणि कोकण मराठी साहित्य परिषद तसंच मुंबई साहित्य संघ यांच्या वतीनं 1 जूनपासून मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांसाठी व्यावहारिक मराठीचे विशेष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनीही सामाजिक बांधिलकी जपत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. मंगोलियात उलानबतार खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या खेळाडूचा 6-0 असा पराभव केला, तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाक

0: कझाकस्तानच्या खेळाडूवर 2-0 मात केली, तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या खेळाडूचा 4-0 पराभव करत कांस्य पदक जिंकलं. न्यू तैपेई सिटी अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. महिलांच्या लांब उडी प्रकारात शैली सिंगनं 6.24 मीटरची सर्वोत्तम उडी मारत सुवर्णपदक पटकावलं, तर पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत अनिमेश कुजूरनं 20.47 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे 11:05 आणि 17 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम

उकाड्यानं हैराण झालेल्या तना मनाला थोडासा थंडावा मिळाला असेल, हो ना? श्रोतेहो, निसर्गातल्या विविध घटकांमध्ये खरंच जादू आहे, जी आपल्याला त्याच्या सहवासासाठी आकर्षित करते. फक्त आपण त्याच्याशी निरपेक्षपणे मैत्री करायला हवी. झाडं, नद्या, डोंगर, महासागर, प्राणी, पक्षी सगळ्यांची सोबत आपल्या जीवनाला सर्वांग सुंदर करते.

मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ मोरे. मग काय श्रोते हो, कशी वाटली ही गाण्यातली काल्पनिक सागरी सफर?

उधळा काय ग बसल या येड्याला नकात छेडू त्या कोड्याला त्या कोड्याला।

सुरेश वाडकर यांनी गायलेलं निखारे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतहो, आज 8 जून वर्ल्ड ओशियन डे म्हणजेच जागतिक महासागर दिन. श्रोतहो, मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या निसर्गातल्या विविध घटकांपैकी एक म्हणजे सागरी संपत्ती. अनेक भारतीयांचा उदरनिर्वाह या सागरी संपत्तीवर चालतो. अंदाजे 40 दशलक्ष लोक 2030 पर्यंत या महासागरावर आधारित उद्योगांमध्ये कार्यरत असतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे सजीवांच्या अस्तित्वासाठी महासागराची भूमिका खूप मोठी आहे. पण श्रोतेहो, वाढतं प्रदूषण आणि जागतिकीकरणाचा परिणाम यामुळे समुद्रांचं अस्तित्व धोक्यात येत आहे. तेव्हा श्रोतेहो, वेळीच आपण सावध व्हायला हवं आणि पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं समुंदर या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आर डी बर्मन. श्रोतो हो, समुद्र हा वातावरणाचं संतुलन राखण्यासाठी निसर्गातला महत्वाचा असा घटक आहे. विशेष म्हणजे आपल्याला लागणारा प्राणवायू आणि त्याची निर्मिती करण्यात समुद्राचा महत्वाचा असा वाटा आहे. महासागर हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो आणि त्यामुळं आपल्याला शुद्ध हवा मिळते. मासेमारी, सागरी वाहतूक तसंच आंतरराष्ट्रीय दळणवळण अशा व्यवसायातून आर्थिक उलाढाल देखील होती आहे. त्यामुळं महासागराला अधिक महत्व आहे.

पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार वसंत प्रभू.

0: श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: श्रोते हो, आज जागतिक महासागर दिन आहे, त्यानिमित्तानं आज आपण संवाद साधत आहोत. श्रोते हो, पृथ्वीवरील जवळजवळ 97% जलसाठा हा समुद्रात असल्यानं तब्बल 3 अब्जांपेक्षा जास्त लोकांचं जीवन हे सागरी व्यवसायावर अवलंबून आहे. जल, वायू, तेल, खनिज संपत्ती, औषधं यासारख्या अनेक मार्गांनी हा समुद्र आपल्या उपयोगी पडतो आहे. चला तर मग आपणही त्याच्याशी मैत्री करूया

मामा भाचे या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार एन दत्ता. श्रोते हो, आपल्या जीवनातील महासागराचं महत्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्रसंघानं 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. यानिमित्त विविध संस्था, विद्यार्थी, शिक्षक, युवा समर्थक आणि महासागर तज्ज्ञ एकत्र येऊन शाश्वत सागरी भविष्यासाठी जनजागृतीचं कार्य करतात. दरवर्षी वेगवेगळी थीम ठरवून हे काम चालतं. आपला महासागर, आपलं भविष्य आणि सागरी संवर्धन ही यावर्षीची थीम आहे. चला तर मग नद्या, नाले, समुद्र यांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेऊया, पर्यावरण रक्षणाचं कार्य करूया.

0: शोर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं इंद्रजित सिंग तुलसी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0: श्रोतो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर.

बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं डेब्यू या चित्रपटातलं अनंत केळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अशोक पत्के. श्रोते हो, नद्या महासागर यांची स्वच्छता ठेवणं यासाठी वेळोवेळी बोललं जातं. खरं तर नदी स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे नमामी गंगे हे अभियान देखील राबवलं जाते. तेव्हा श्रोते हो, जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा कुठेही कचरा न टाकता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. तसंच प्लास्टिकचा वापर कमी करून निसर्गाचं संवर्धन करणं ही आपलीच जबाबदारी आहे, नाही का?

प्रत्येकजण मोबाईल, इंटरनेट तसंच इतर गॅझेट्समध्ये जास्त गुंतत चाललाय, ज्याचा थेट वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे. श्रोतेहो, जास्त चिंता आणि चुकीची जीवनपद्धती यामुळे ब्रेन ट्यूमर सारखा आजार जडताना दिसत आहे. आज याविषयी बोलायचं म्हणजे आज आहे जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस. या निमित्तानं या आजाराविषयी जनजागृती व्हावी आणि आपली जीवनपद्धती सुधारावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

गंगा की लहरे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार चित्रगुप्त. श्रोते हो, आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकानं आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या विविध गोष्टींसाठी जागरूक असायलाच हवं, कारण चुकीच्या सगळ्याच गोष्टींचा परिणाम अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनावर होत असतो. खाण्यापिण्याच्या सवयी, पुरेशी विश्रांती आणि तणावमुक्त जीवन हेच आपल्या जीवनासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. सध्याचं डिजिटल युग हे आपल्या जीवनावर खूप परिणामकारक आहे.

मशाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोतो, आजचा दिवस आणखी एका गोष्टीसाठी खास आहे. ते कसं ते जाणून घेऊयात. श्रोते हो, माहिती आणि मनोरंजनाचं श्राव्य माध्यम म्हणून आकाशवाणीचं श्रोत्यांच्या हृदयात स्थान आहे. शहरी तसंच ग्रामीण भागातही अनेक लोक आकाशवाणीशी जोडले गेले आहेत, कारण आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे, ज्याची सुरुवात 1915 साली इंग्रजांनी इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या नावानं केली. मात्र 8 जून 1936 साली म्हणजे आजच्याच दिवशी या संस्थेचं ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वतंत्र विभागही यासाठी स्थापन करण्यात आला. मात्र पुढे 1957 साली भारत सरकारनं आकाशवाणी हे नाव देशातील सर्व रेडिओ केंद्रांसाठी अधिकृतरित्या स्वीकारलं. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानं आकाशवाणीनं आपल्या मनात घर केलंय. आज 8 जून आजच्या दिवशी 90 वर्ष या नामकरणाला झाली आहेत. चला तर मग आकाशवाणीशी आपलं असलेलं नातं अधिक घट्ट करूया आणि ऐकूत राहा आकाशवाणी.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अभिमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं सचिन देव बर्मन यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी सुप्रिया देशपांडे आपली रजा घेते. पुन्हा भेटणार आहोतच याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते, आता 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ऍडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ऍडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा अप्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जास्ती बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जे आहे ते अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. वेगळं काय करायचं असतं तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आपण पूर्ण सोडत नाही.

0: त्यामुळे सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेजवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी ऐका आहे सुखी ऐका आहे हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
1: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो
0: निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात हल्ली मोबाईलमुळे काय झालंय कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना हल्ली कुठे आहे हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो एवढे सगळे कटकटी येतात हा कसा शांत राहू शकतो हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास झाले येतात. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही गोष्टी स्वतःला जोडत नाहीत. जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही. कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
1: अगदी
0: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटलंय पण प्रसन्नतेला चिकटा तिथे का नाही चिकटत मग प्रॉब्लेम तो आहे.
1: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतं आणि उपाय काय मग त्याच्यावर.
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं. हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं. आहार विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींचा समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं. विचार विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी विचारांचा दर्जा विचारांची दिशा विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक याबाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. तर सकारात्मक नकारात्मक याबाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो तो पण संधी शोधतो मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात. त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं.
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका. पण नकार कोणत्या अँगलनी दिलाय कुठल्या पद्धतीने दिलाय त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर मग नकार पण मग ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात. जे ऑब्सेसिव डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो फिअर्स असतात कॉम्प्लेक्सेस असतात अहंगंड न्यूनगंड असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत असं हे विशेष सर्कल आहे दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय तर रॅशनल इंटेलिजन्स नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो. विज्ञान म्हणजे सायन्स नाही प्रत्येक ठिकाणी विशेष ज्ञान किंवा विवेकज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात रागवतात त्यांना भयंकर संताप येतो किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आधी कुणीही करत नाही. मला त्रास झाला नाही पाहिजे एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही आपण त्रयस्थपणे बघतो.

0: डिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शियल.
1: तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल, की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावला हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गोइंग टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात. तसं नाही होता कामा. तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची, माझं चुकलं व्हावं. डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो, मान्य आहे. हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिले जातात. योग ऍक्च्युली मनाचं शास्त्र आहे खरं सांगायचं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आताच सांगितलं की साधना हवी, विवेकबुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं वाटतं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्त विचार करूया. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग असे आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यम नियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितले त्यांनी कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल अॅनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलाय त्यातला आणि अॅनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य.

0: हे पाच यम आहेत किंवा हे पाच गोष्टी आहेत ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे असते म्हणजे काय चोरी करायची नाही, सत्य म्हणजे काय खोटं बोलायचं नाही, आम्ही समजा हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतं बघा.
1: हो,
0: काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलं त्यांनी. आणि याच्यातला सगळ्यात माझा भाग कुठला आहे, पतंजलीने समाजाला प्राधान्य दिलेलं आहे, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे पाच त्यांनी नियम सांगितलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला पण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींची, संतोष आतून येतो. संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाहीये. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळे ईश्वराला समर्पित. एक कुठली जी अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवते. म्हणजे काय की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही, त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजली तर सांगितलं की महाव्रत म्हणून पाळले पाहिजेत, ते नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय की ऍट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात, हो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना.
1: किंवा खरं सांगताना त्याचं मन दुखावलं जाईल, हे एक अंडरलाईन केलं
0: जातं. महत्वाची गोष्ट काय आहे, खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय का नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं, आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात येत असतो सारखा, त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं, आणि ते विचारांचा ओझा आहे, त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
1: आणि तो कशा प्रकारे अजून करू,
0: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं हे पाच आहे यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं, शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही, आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा. बौद्धिक आनंदासाठी कोणी काम करता का,
1: पोटासाठी,
0: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं. अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्याने बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं, युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते, विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, या विचाराने श्वासाची गती वाढते.
1: अस्वस्थपणा वाढत चाललाय का?
0: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना. आता त्याची कधी वाढून काय फायदा आहे. म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं, श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरात सांगतात ना, आमच्या घरातली लोक पण सांगतात ना, काही माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. पण हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय, तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात, ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅचवर्क करा, ते पॅच केव्हा तरी गळून पडणार आहे.
1: हो, खरं.
0: त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप, ज्याला आपण म्हणतो जीवनशैली. आहे कोणी जीवनशैली आहेत लोकांना? शैली नाहीच राहिलेली काय. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: पण मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला अनुभव दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधनं सांगितलेली आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते. तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर

0: तुमच्या कामात इन्व्हॉल्व्ह झालेला आहात, समाधिक अवस्था आहे ती कोणाची केव्हाची किती वेळा येऊ शकते त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना ती मोक्षाच्या दृष्टीने आहे. प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा शरीराचा नाही मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत, त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावेळी विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिला आहे तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा, दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिएक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिएक्शन आणि प्रोएक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिएक्शन म्हणजे काय, प्रतिक्रिया द्यायची, काय इच्छा असो नसो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला आली सोशल मीडिया केवढा खतपणे घालतात, सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधून काय घडतं, युअर रिएक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. मग प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आतमध्ये वळवतो. आणि ते सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं, ज्याप्रमाणे कासव आपली सगळी आवळ एकाच वेळी आतमध्ये उडून घेतो तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कासव आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो मग डावा पाय घेतो, नाही सगळे एका वेळेला, ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, ती ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्सेसमध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांधव म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जी आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं. मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं, मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल,
0: त्याला नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण. म्हणजे अनावर होतं ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा, मोठ्याने बोल ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे, याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली का, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वी एका काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भाऊंड असे, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडता असायचं, एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होता था मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणताय त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक आहे, डिंक, डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. कुत्री माझे पाळतात पण मुलं नकोत. यांनी काय होतं, तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच. मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली असते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसं दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो, हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःही त्या डॅमेज होऊ शकतो. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या

0: तिकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते खरं सांगायचं. त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलंय पतंजलीने. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं.
1: त्यामुळे
0: हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचं 10 आकडे मोजायचे
1: उलटी काढून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारी गोष्टींचा येतो, त्यांचा कडेलोट झाला की संताप होतो. संताप व्यक्त करता येईल क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्वाचा. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती नियंत्रण आणलं पाहिजे. राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे. कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात आणि ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याची करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: थोडं रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, नो एंट्रीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

0: हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज इन रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालंय का, मग माझ्या याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाहीये, ही गोष्ट माझ्या टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही ज्या जगडलेलं रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहितीये का, जिथे आपण जबाबदार असू तिथे, जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्टन्स कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं,

0: जर संबंध नाही हे माहिती आहे तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे ऍक्सेप्ट आणि रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, तुम्ही म्हणता का माझ्या नशिबाने मिळालं,
1: मी काहीतरी
0: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे. अग्रीड.
1: बरोबर.
0: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही, मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो. प्रश्नचिन्हाचं डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
1: तर तुम्हाला
0: दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
1: हे महत्वाचं,
0: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि हे बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
1: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा, पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो, किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
0: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझननी माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केलं तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते? तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय? की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेळाकडे जाऊन कुठे थांबतात? सिग्नल. ते काही पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅटरेस आहे आणि याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय. इथून सुरुवात आहे जेलसी. त्या ईर्षेमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे? स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
1: आज मी कुठे आहे
0: आणि उद्या कुठे असणार आहे.
1: बरोबर.
0: ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच. ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहेत.
1: ते आपल्या हातात असतात,
0: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही धनुष्यबाण बघितलेला आहे. बाण सोडायचं काय करावं लागतं?
1: ताणावर
0: दोरी ताणावी लागते. बरोबर. दोरी ताणली, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का?
1: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
0: आपला ताण कुठे असतो? तिथेच. प्रॉब्लेम इथे
1: पूर्वावस्थेत
0: येतच नाही.
1: योग साधनेतून कसं येतं?
0: निश्चितपणे येतं. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग बांधला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची, त्यासाठी मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं, ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते? आपण भविष्य आणि भूत काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पात्र आणि दुसरं भूतकाळाचं. या दोन्हीमध्ये आपण अडकलेलो आहोत आणि त्याने आपण काय करतोय? वर्तमान कापून टाकतोय.
1: वर्तमानात जगायलाच
0: नाही. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत. बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का? एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही? तरी पण तुम्ही गजर लावता की नाही? याचं कारण एकच आहे, आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे. ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय? दीर्घायुष्य. तो म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा. आपण किती वेळ जगतो वर्तमानात? आपल्या भूतकाळचा वापर कसा करायचा असतो? मग टॉर्च. भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे, तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासाने ह्या गोष्टी सहज होतात, वेगळं काही करावं लागत नाही.
1: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
0: डिफेन्स मेकॅनिझम येतो. मी कमकुवत आहे म्हणलं की माझ्याकडे 10 लोक लक्ष देतात. साधी गोष्ट आहे. रडणाऱ्या मुलाला विचारतो, अरे काय रडतो रे बाबा तू? मुलं हसणार असेल तर काय करतो? आपण छान गालगोजे करतो पुढे जातो.
1: बरोबर.
0: सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स. मी लोकांकडून ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय? सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु. सगळी लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात किंवा लहान राहतात. आता त्यांनी किती मोठं व्हायचं किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावते. याचं कारण मन आणि शरीर यांच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्प वशात. माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर भवती व गुरु हे कुणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वशिष्ठ केव्हाच आहे? रामायण.

0: काळातलाय त्याच्यात त्याने असं म्हटलंय की दोन प्रकारचे रोग आहेत, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्या ह्याला होतात. आणि त्याला त्यांनी उपचार काय दिलाय? औषध आणि मंत्र, मंत्रसाधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योगवशिष्ठ हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठ त्यांना सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे, नशीब हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत, ते म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
1: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
0: 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हेन्शनली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचा कमकुवतपणा, कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलला ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, कॅलिडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचाच आधार घ्यायचा.

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे सगळं चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे पण ते साधण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा
1: पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे, रात्री 10 ते 5 जे काही असेल ते. त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आताचे, इंदिराजी पण तसेच होते, मोदीजी पण तसेच आहेत, त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक.

0: तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. तर आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्या नाही सांभाळता येत. फॉर एक्झाम्पल तुमची शिफ्ट सकाळी 6 सुरू होते तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12:00, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, 1:00 जेवा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय, डबा खराच वेळ मिळाला नाही, मला काय करू, काही करायचे मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या? त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता, त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता. आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिल्यात ना, सकाळी 11 जेव्हा राहते, एक काय तुमचा जेव्हा असेल 9 जेव्हा, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ना ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा. रिच्युअल म्हणून नका जेव.
1: बरोबर,
0: घरी लोकांना नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो.
1: ते लक्ष सगळं त्या टीव्हीकडे किंवा स्क्रीनकडे असतं.
0: टीव्ही बघताना काय काय उपयोग नाही टीव्ही बघायला. 10 नाही टीव्ही बघायला काय मोठा फरक पडणार?
1: बरोबर,
0: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
1: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
0: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत. मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हतंच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई बस, संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचं वेवडनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली, हे पूर्ण फोन करून सांगायचं. काय गरज आहे सांगायची?
1: बरोबर,
0: बसला ना बस, म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का. इतकं कम्युनिकेशन चालू. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचात, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा. कोणी पत्र पाठवलीत? आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नेणार, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते.
1: बरोबर,
0: आता पण खूप कॉम्प्लेट करून ठेवलं. त्यामुळे काय वाढलं? अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला
1: आहे. बरोबर.
0: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतो ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे. ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
1: खरं खरं
0: असली फ्रेंड लिस्ट झाली डोंगलाची, काही त्यांना अर्थ नाही. खरं सांगायचं तर
1: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण आहे ते तुम्हाला सांगता येतील?
0: आता आम्ही एन्झायटीवरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काय मोरिझम मोठा रोग आहे. दिल मांगे मोर आहे तर समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, दोन पाहिजेत. माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळ गाड्या. घर मोठं पाहिजे, 6 घर, पण राहतात दोनच माणसं. या सगळ्यामुळे काय होतंय की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत? दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे? योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं. कसं बसायचं? कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय पसरून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्रिकंडिशन नाही योगामध्ये की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील, असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणते, श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता? कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचा? श्वासाकडे काय बघायचंय? चालू आहे तो व्यवस्थित. इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात येईल तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय की करायचंच, हा च निघून जातो. च निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या. एन्झायटी लेवल कमी होतेच होते, बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिलंय पतंजलीने. स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे? सुरुवातीला शरीराला आहे.

आणि नंतर मनाला आहे, आणि त्यानंतर सुखम आहे तर कोणाला आहे, दोघा नाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं रोज हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं, जे उघड्यामध्ये पण बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला

0: वडिलांना पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनाऱ्यावरून टाकतो तो. किनारे करू म्हणतो ना आपण, मग मनातले विचारांना किनारे करा. डोळे मिळून शांत बसला की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो, आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा आपण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठं आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं, एन्झायटी कमी करणं, साधा स्वभाव आहे. एन्झायटी अँटी एन्झायटी.

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं,
1: किंवा डोळे उघडल्यानंतर घडाघडा
2: निश्चितपणे येतो, त्याला कॅथार्सिस विमोचन, त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं. ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं, सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत, आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, सुंदर वाक्य त्यांचं आहे, ॲज हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वातंत्र्य आहे. किती वेळा वापरतो आपण ते, कधीच नाही वापरत, प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या. अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे मी लक्ष देत नाही, हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योगा करायचं म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळी वस्त्र घालायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझं आहे तुझं, म्हणजे पर्यंत जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
0: बरोबर.
2: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग,
0: हा
2: लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, जे ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन्स सिक्रेट करतो, हा वापरतच नाहीये, हा फुकट घालवतो. झोपून 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही असा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रिशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली, वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली
0: त्याच्यामुळे होतं काय, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन
2: त्याच्या मागे
0: धावताना दिसतात.
2: तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरे बायोलॉजिकल एज. वे टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचंय,
0: बरोबर,
2: त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता, अर्धा तास खूप झाला. पहिली 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोईंग टू अराईज. प्रिव्हेंटिव्ह असो आणि क्युरेटिव्ह असो, ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग विदाउट युअर नॉलेज. त्याने काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
2: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन, ऑनलाईन नाही शिकायचं.

0: ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका, कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
1: बरोबर,
0: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केला असेल कंपल्शन नाही, आपल्याला अर्धा तासही सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी, काही बैठकांमधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत दोन दोन असणं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधन आहे, मन शांत करायची साधन आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 25 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे ती. शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि ह्याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत. आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन अदे नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो.
1: खरंय,
0: आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
1: नक्कीच. आणि या वर्षाची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
0: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गंमत आहे बघा, आपण जे लहान असतो ते आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन, कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काय निवांत बसले असतात, ते काय कामं करत नसतात.
1: किंवा ते क्रेज असतं, आई बाबा ऑफिसला चालले,
0: मला आता मोठं व्हायचंय. मोठं झालं की त्यातलं कळतं, अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव 50, 50 पुढे जेव्हा जाताना, त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात, की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली आहे. दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचा मी सांगायला कशाला सांगायचं, मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात, मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तरी पण मी किती छान दिसतोय. हा एक भाग वयाच्या बाबतीत, हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असून खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके,
0: एजिंग म्हणजे काय, ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालंय तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो ते? एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना, तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनअवॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्याला कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहितीये मी कसे दिवस काढायचे? कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं, शांत व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो. ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते. आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत नॉर्मली. 65 ते 85 ह्या वयापर्यंत माणसं आहेत. त्या 2 प्रकारचे कॅटेगरी लोक असतात. ते नाव लिहितात आणि त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट वर धुवून साधना करणार आहे, म्हणजे खाली बसू शकतो, मी चेअर वर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो 1 तास असतो ना त्यांच्या आभासी काय स्तरावर का होईना, ते कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे, पण माझ्यावर आणखी 50 माणसं बसली आहेत. एवढं मोठं समाधान आहे. अँड दे आर हॅपी ऑन दॅट 1 आवर. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते, पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय. हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स, एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरं खरं.
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाही
1: आहे.
0: पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवे लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवे लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे, पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे, पण समाधान असणं शक्य आहे. मान्य आहे ढगांचं झाकूळ आहे, पण त्या ढगाला चंदेरी किनारा आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे, पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे, तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे, तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुठे व्हायचं हे तुम्ही

0: क्या बात
1: है.
0: खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक.
2: अगं काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
3: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचे.
2: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
3: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
2: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
3: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
2: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
0: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव, संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.

0: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक एक वाजता मराठीतून बातमीपत्र आणि 1:05 गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. आकाशवाणीच्या स्थापनेला आज 90 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संस्थेचं अभिनंदन केलं आहे. संपूर्ण देश आकाशवाणीशी जोडलेला असल्याचं रिजिजू यांनी यासंदर्भात जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना अधिक दृढ असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: बहुत खुशी के साथ पूरे आकाशवाणी परिवार को बधाई देता हूं. 90 साल आपने

0: पूरा किया है। 90 साल पूरा होने पर मेरे शुभकामनाएं हैं। पूरा देश आकाशवाणी के साथ जुड़ा हुआ है। आकाशवाणी के माध्यम से हमारा भारत एक भारत श्रेष्ठ भारत रहे, मेरा यह शुभकामना।
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली असून या कालावधीत गरिबांच्या कल्याणासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला। यासंदर्भात समाज माध्यमांवरच्या संदेशात त्यांनी गेल्या 12 वर्षात भारताने अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच राहिलं असल्याचं सांगितलं। सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे, तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं। थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे, त्यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात बोलताना मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात देशातल्या गरीब जनतेला सुरक्षा, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दिल्याचं नमूद केलं। या काळात पंतप्रधान जनधन योजना, उज्ज्वला योजना, आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्यमान भारत, गरीब कल्याण योजना अशा योजनांनी देशातल्या गरीब जनतेला बळ दिल्याचं त्यांनी याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात 4 कोटींहून अधिक घरं बांधल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री मनोहर लाल यांनी म्हटलं आहे। या घरांमध्ये नळाचं पाणी, गॅस आणि शौचालय या मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। या सुविधांमुळे या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवन सुरक्षित आणि सुसह्य झालं असल्याचं मनोहर लाल यांनी नमूद केलं। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत पश्चिम बंगाल सहभागी होणार आहे। नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात आज यासंदर्भातला करार होणार आहे। या निर्णयामुळे देशभरातल्या नागरिकांना समान, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं जात आहे। तसंच पश्चिम बंगालमधल्या नागरिकांच्या आरोग्य खर्चात मोठी कपात होण्याची अपेक्षा आहे। प्रभावी नियोजन आणि योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे ग्राहकांना अखंडित आणि स्वस्त वीज देण्यात महावितरणला यश आल्याचं महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितलं। मुंबईत काल महावितरण कंपनीच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। महाराष्ट्रात यावर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदवण्यात आली। महावितरणने ही मागणी विना अडथळा पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं। प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषी पंपांचं विक्रमी सौर ऊर्जीकरण तसंच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पूर्ण करणं शक्य झाल्याचं लोकेश चंद्र यांनी सांगितलं। आषाढी यात्रेसाठी लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी काल लंडन इथून मार्गस्थ झाली। ही दिंडी 11 देश आणि 50 दिवसांचा प्रवास करून शेकडो भक्तांसह आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे। दरम्यान आषाढी वारीसाठी देहू इथून संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा 7 जुलै, आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 8 जुलै रोजी मार्गस्थ होणार आहे। बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातल्या पिंपरीमाळी गावाजवळ आज पहाटे खासगी प्रवासी बसचा भीषण अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 11 जणांची प्रकृती गंभीर आहे। पुण्याहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची लग्झरी बस समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्यानं हा अपघात झाला। नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम बंगाल, मध्य बंगाल उपसागराच्या ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान बदलानुसार सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार।

अवधूत गुप्ते आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जितेंद्र जोशी यांचं गीत होतं, अभिजित कवठाळकर यांचं संगीत आणि चित्रपट कुटुंब गीतबहार. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. बाळ पळसुले यांचं संगीत होतं चित्रपट गाढवाचं लग्न, आणि गायक होते आनंद शिंदे आणि शकुंतला जाधव. हो।

कुणाल गांजावाला यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट वंशवेल आणि संगीत होतं अमित राज यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: यादी जाहीर, गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. आणि आता बातम्या विस्तृतपणे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेत जमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं, असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले.
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन, और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो. कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 च्या फेरपरीक्षेसाठी केंद्राची

बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोली भाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोधमोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. 3-चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधीर निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अरुण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराचे पैसे वाटले. नेत्यांनीच विरोधकांना बळ देत स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीतर्फे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत शुक्रवारी 5 जून रोजी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून पठाणपुरा गेटजवळील सोनचाफा मंदिर परिसरात महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील पर्यटन हंगामाला येत्या 30 जून पासून तात्पुरता विराम मिळणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचं संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोर क्षेत्रातील पर्यटन तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याचं ताडोबा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं असून बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली इथं झालेल्या बैठकीत लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अतिरिक्त फेरीची मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्यानं सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून 2 दिवस धावणार आहे. या अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यातील काही गावांनी स्वतंत्र तेंदूपत्ता लिलाव करून कोट्यावधीची कमाई केली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, नियम 2008 आणि सुधारणा नियम 2012 अन्वये 3(1)(ग) नुसार ग्रामसभांना 2 उपसंकलन करण्याचा आणि विक्री करण्याचा स्वामित्व हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन आणि विक्री स्वतंत्ररित्या करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 हा तालुका तत्कालीन मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुक्यात सन 1922 ते 1925 या कालावधीत भूमापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा 19 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही, त्यामुळे या गावांचे गाव नकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. शासनानं समितीला संपूर्ण कार्यवाही 2 महिन्यांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्या अभिमान या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात मजरूळ सुलतानपुरी यांचं गीत, संगीत सचिन देव बर्मन यांचं.

अभिमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 1:50 उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात विजयपथ या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण सागर या संकल्पनेवर आधारित काही गीतं ऐकत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात सागर या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत, संगीत राहुल देव बर्मन यांचं.

सागर या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुलदेव बर्मन यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षीची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरी

0: कोविडच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटातला अलका याज्ञिक आणि अभिजित यांच्या स्वरात इब्राहिम अश्के यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर, वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेतला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण सागर या संकल्पनेवर आधारित काही गीत ऐकली. यानंतर ठीक 2:30 मिनिटांनी विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अब आज का सदाबहार नगमे प्रोग्राम खत्म होता है।
1: श्रोतो, विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होतात। यानंतर 3:10 पुन्हा आपण विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल FM 101.7 MHz। आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 3 वाजतायत। मराठीतून प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026च्या फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या

तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसईद्वारे बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं स्कॅन अंधुक येणं अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्यसेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी

0: आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: श्रोतेहो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव, संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवा आणि युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते, किंवा एखादी संधी हातातून निसटते, किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत. आणि तो विषय म्हणजे दी आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो, पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते, पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत

थांबत नाही. बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते आणि अशावेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्य ही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागे आहोत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवही नसतो, दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो. पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात.

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचाय. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता.

करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे, पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते तर

ची देणगी नसते तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे. परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं, कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये, अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत, अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत, अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे, कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बालहक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बालहक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

0: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बरं का? त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
1: काय मेथीच्या भाजीच?
0: हो, भाजीत भाजी मेथीची.

0: आणि चारू माझ्या प्रीतीची. अरे हे काय चाललंय?
1: आमचंही असंच चालतं,
0: कारण हे आहे हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं?
0: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.

FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर डिक 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान 6:10 मराठीतून बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. सुरुवातीला 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: conference being hosted by the Haryana Assembly to deliberate on significant topics, including their role of legislators in nation building. Inter-bloc meeting was held in New Delhi this afternoon. Various opposition party leaders attended the meeting. It included Congress President Mallikarjun Kharge, Senior Congress Leader Rahul Gandhi and Samajwadi Party Chief Akhilesh Yadav, among others. Some opposition parties, including Aam Aadmi Party and DMK, distanced themselves from the meeting. Later, addressing the media, Congress President Mallikarjun Kharge said it was agreed that all parties of the India bloc would meet every 2 months and next meeting is scheduled to take place at Hyderabad in Telangana in August. Reacting to the meeting, the BJP claimed that the India bloc lacks credibility among the people. Akashvani celebrating 90 years of exemplary service today. Akashvani brings forth a voice that echoes through generations, carrying the nation's stories, values and aspirations to listeners across the country. Reports of Akashvani's 90th anniversary are also pouring in from several states and UTs. And India recorded the biggest ever victory in Test cricket, defeating Afghanistan by an innings and 300 runs on the third day of the one-off test in New Chandigarh today. After declaring the first innings at 564-8, India bowled out Afghanistan 452 in the first innings and 112 in the second innings after enforcing the follow-on, sealing the match inside 3 days. And that is the end of this news bulletin.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. महाराष्ट्रात रेल्वे विकासाच्या 65 कामांना महारेलच्या बैठकीत मान्यता. नीट फेअर परीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण. राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची वेगानं आगेकूच. आणि न्यू चंदीगड क्रिकेट कसोटीत भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या 131 पैकी पहिल्या टप्प्यातील 65 कामांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महारेलच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत. याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हा प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. परदेशातल्या 14 शहरांसह देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. दरम्यान या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सीबीएसईने 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू केलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जैन यांच्या उमेदवारीमुळे गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यातील 3000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. याबाबत कोल्हापुरात झालेल्या बैठकीनंतर राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी ही माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत समाज माध्यमांच्या सुरक्षित वापराबाबत व्यापक जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीनं अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. आज सोलापूर इथं झालेल्या राज्यस्तरीय निर्धार बैठकीतून हा इशारा देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार

0: राज्य सरकारांना दिला आहे. अनेक राज्यांनी या दिशेनं पावलं उचलली असताना महाराष्ट्र सरकारकडून मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही असं संघटनेनं म्हटलं आहे. बीड इथला मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना उद्या प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसाच्या संपावर जाणार आहे. आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार झाला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या भूमिकेवर संघटना ठाम असून 16 जूनपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनेनं दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार आज जाहीर झाले. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत माईनकर, वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, माजी मुद्रित शोधक दिगंबर सावंत, वृत्त छायाचित्रकार संदीप पागडे यांच्यासह 6 जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 10,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 22 जूनला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्काराचं हे 36वं वर्ष आहे. ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं होतं. सुमारे 2 दशकानंतर आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आकाशवाणीच्या कार्यविस्ताराचा हा संक्षिप्त आढावा.
1: देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली ही संस्था 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून देशभरातल्या 591 केंद्रांवरून आपले कार्यक्रम प्रसारित करते. आकाशवाणीचा बाह्यसेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणीचा वृत्त विभाग व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करत देशातल्या सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांच्या प्रसारणासाठी सदैव कार्यरत आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारताने अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका सोहळ्यात या सैनिकांना गौरवण्यात आलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच वेगानं सुरू आहे. आतापर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
3: 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील काही अजून भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर सगळं अवलंबून असेल.
0: लातूर जिल्ह्यातही मागील 24 तासात सरासरी 13.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून औसा तालुक्यात सर्वाधिक 37 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पाऊस झाला असून आगामी काही दिवसात जिल्ह्यात मान्सूनची सक्रियता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यात आज सकाळपर्यंत 8 तालुक्यात मिळून सरासरी 66.4 शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक जवळजवळ 122 मिलीमीटर पाऊस कळंब तालुक्यात झाला. या तालुक्यातील 3 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद असून लातूर कळंब मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या पावसामुळे धाराशिव तालुक्यातील तेरणा नदीसह अनेक ओढे तसंच नाले प्रवाहित झाले आहेत. न्यू चंदीगड इथं झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतानं अफगाणिस्तानला 1 डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. यापूर्वी भारतानं आपला पहिला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. अफगाणिस्तानचा दुसरा डावही 112 धावांवर आटोपला. दोन्ही डावात मिळून अफगाणिस्तानचा संघ 264 धावाच करू शकला. भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पहिल्या डावात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथारने अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना बाद केलं. पदार्पणातच ही

0: कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 22,000 हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर 2,44,00,000 वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ग्रीन महाराष्ट्र मिशन अंतर्गत आगामी 10 वर्षात हे अभियान राबवण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं निश्चित केलं आहे. विविध विभागांच्या समन्वयातून हे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विविध विभागांच्या आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने वनराई बंधाऱ्यांची निर्मिती आणि दुरुस्तीचं नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. लातूर शहरात अॅबेट मोहिमेची पहिली फेरी आजपासून सुरू झाली. 20 जूनपर्यंत ही फेरी चालणार असून शहरातील जवळपास 77,597 घरांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत घरभेटीस येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावं असं आवाहन लातूर महापालिकेकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्थानिक भाजी मंडई परिसरात नागरिकांना कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रात रेल्वे विकासाच्या 65 कामांना महारेलच्या बैठकीत मान्यता. राज्यात नैऋत्य मोसमी पावसाची वेगानं आगेकूच. आणि न्यू चंदीगड क्रिकेट कसोटीत भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयन्ताम् प्रवाचिका साधना शर्मा. इदानीं मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना उक्तं यत् अन्त्योदयस्य भावनया प्रेरितानां निर्धनजनानां कल्याणम् एव गत 12 वर्षेष् शासनस्य नीतिनिर्माणस्य आधारः. पश्चिमबंगालराज्ये आयुष्मान प्रधानमन्त्री भारत जन आरोग्य योजना प्रवर्तिष्यते. दिल्ली उच्च न्यायालयेन CBSE बोर्ड इत्यस्य 12 कक्षायाः उत्तरपुस्तिकानां आंकिक मूल्यांकन प्रणाली विषये अनियमितता सन्दर्भे केन्द्र सर्वकाराय तथा CBSE बोर्ड इत्यस्मै सूचना पत्रं प्रदत्तम्. भारतेन पश्चिम एशिया क्षेत्रे पुनः प्रवृत्तानां आक्रमणानां विषये गभीरा चिन्ता प्रकटिता. आकाशवाणी सेवायाः 90 वर्ष प्रपूरणम्. अपि च क्रिकेट क्रीडायां भारतदलम् अफगानिस्तान दलम् एकेन वारेणैव 300 धावनांकैः पराजित्य स्वस्य बृहत्तमं 5-दिवसीय विजयम् अभिलेखितवत्. इदानीं वार्ताः विस्तरेण. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य अवदत् यत् अन्त्योदयस्य भावनया प्रेरितानां दरिद्रजनानां कल्याणम् एव गत 12 वर्षेष् शासनस्य नीतिनिर्माणस्य आधारः अभवत्. तेन उक्तं यत् अस्मिन् काले भारतदेशः बहूनि परिवर्तनानि अनुभूतवत् येषां केन्द्रे निर्धनाः वञ्चिताश्च जनाः आसन्. प्रधानमन्त्री अवदत् यत् जनधन योजना प्रत्यक्ष लाभ हस्तान्तरणं स्वच्छ भारत अभियानं PM आवास योजना जल जीवन मिशन इति तथा आयुष्मान भारत योजना इत्यादीनां मुख्योद्देश्यम् अस्ति यत् जनानां कृते गौरवपूर्णं जीवनम् अवसराणां सुनिश्चयं कर्तुम् अपि आसीत्. निर्धनजनानां जीवनस्तरे स्थितस्य उन्नयने प्रौद्योगिक्याः अपि महत्वपूर्णा भूमिका अभवत्.
2: पिछले 11 साल में देश में 25 करोड़ लोगों ने गरीबी को हराया है, गरीबी को परास्त किया है और गरीबी से बाहर निकल करके 25 करोड़ का एक बहुत बड़ा समूह नियो मिडिल क्लास के रूप में आज देश के अंदर बहुत बड़ी भूमिका अदा कर रहा है. इस नियो मिडिल क्लास की अपनी एस्पिरेशंस हैं, अपने सपने हैं.
1: अद्य आरभ्य पश्चिम बंगाल राज्ये आयुष्मान प्रधानमन्त्री भारत जन आरोग्य योजना प्रवर्तिष्यते. एतेन सा योजना सम्पूर्णेऽपि देशे कार्यान्विता भविष्यति. स्वास्थ्य सेवा विस्तार दिशि महत्वपूर्णं पदम् इदम्. राज्य सर्वकारः अद्य आयुष्मान भारत प्रधानमन्त्री जन आरोग्य योजनायाः कार्यान्वयनार्थं राष्ट्रिय स्वास्थ्य प्राधिकरणेन सह दिल्ली नगरे सन्धिपत्रे हस्ताक्षरं करिष्यति. अस्मिन् अवसरे केन्द्रीय स्वास्थ्य मंत्री जेपी नड्डा तथा पश्चिम बंगाल मुख्यमंत्री सुवेन्दु अधिकारी उपस्थितौ भविष्यन्ति।

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद. सूत्रसंचालन केलं आहे सविता जेरे यांनी. सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
1: गांधीजींना एकदा विचारलं की तुमच्या आश्रमामध्ये दोन वेळा प्रार्थना का असते, सकाळी आणि संध्याकाळी? तर गांधीजी म्हणाले की सकाळची प्रार्थना ही माझ्या दिवसाची किल्ली आहे आणि संध्याकाळची प्रार्थना हे माझ्या दिवसाचं कुलूप आहे. कारण सकाळची प्रार्थना मला बहिर्मुखतेकडे नेते आणि संध्याकाळची प्रार्थना मला अंतर्मुखतेकडे आणते. विनोबा असं म्हणतात की नोट हा कागदाचा कप्पा असतो, त्याच्यावरती भावनेचा शिक्का उठल्याखेरीज नोटेला किंमत येत नाही. तर त्यामुळं भावना, विचार आणि वर्तन एकजीव होणं ही गोष्ट खूप महत्वाची. आता वेद आणि उपनिषद यांच्याबद्दल सांगायला पाहिजे की वेद हा जो शब्द आहे तो विद या धातूपासून आलाय, जे अनुभवाला आलं ते. म्हणून विद्वान जे असतात ते अनुभवी असावेत अशी अपेक्षा असते, कारण वेद हे अनुभवातूनच आलेले आहेत.
2: श्रोते हो, हे अतिशय तात्विक आणि अभ्यासू असे विचार आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ, लेखक, आयपीएच आणि मुक्तांगण संस्थेचे विश्वस्त डॉ आनंद नाडकर्णी यांचे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मानसोपचार या क्षेत्रात तज्ञ असलेले डॉ आनंद नाडकर्णी आज आपल्यात नाहीत, पण तरीही त्यांच्या विचारांमधून ते सतत आपल्याबरोबर आहेत. डॉ नाडकर्णी यांनी साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आजच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉ आनंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्य समृद्धीविषयी. आणि याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉ ज्योती शिरोडकर. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या डॉ ज्योती मॅडम या गेली अनेक वर्ष डॉ आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कार्यात काम करत होत्या. आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा संपूर्ण साहित्यिक प्रवास. ज्योती मॅडम, आमच्या कार्यक्रमात, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: सुरुवातच अशी की तुमचा डॉक्टरांशी संबंध कशा पद्धतीने आला?
3: पुणे वेध हा जो कार्यक्रम

0: कार्यक्रम होतो जो डॉक्टर आनंद नाडकर्णी वेधा कार्यक्रम गेली 35 वर्ष ठाण्यात आयोजित करत होते आणि पुण्यात तो 2011 पासून सुरू होता. आणि मग डॉक्टरांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये फॅकल्टीचा सगळा रिसर्च किंवा इंटरव्ह्यू डिझायनिंग आणि को अँकरिंग ही जबाबदारी माझ्या हाती दिली आणि त्यामुळे डॉक्टरांबरोबर 10-11 वर्ष मी सतत मुलाखती घेतल्या. त्यामुळे डॉक्टरांना जवळून बघायचा योग आला, त्यांच्याकडनं शिकण्याचा योग आला आणि अशा प्रकारे मी त्यांच्या बरोबर काम केलं.
1: डॉक्टर खरं तर वैद्यकीय क्षेत्रामधले
0: हो,
1: पेशंट तपासणं किंवा उपचार करणं त्यांच्यावर हे असं सगळं करणारे, पण साहित्यिक म्हणून जनमानसात मध्ये ते मग कसे पोहोचले?
0: डॉक्टर मुळात एक सृजनशील व्यक्ती होती, प्रतिभासंपन्न व्यक्ती होत्या आणि त्यामुळे लेखन, वाचन, वेगवेगळ्या कल्पना या त्यांच्या मनात अशा झरझर धबधब्यासारख्या साकारायच्या. मुळात डॉक्टरांचा जो उद्देश होता या सगळ्या त्यांच्या कार्याच्या मागे, तो डिस्टिग्मटायझेशन म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्राविषयी जे काही समज किंवा गैरसमज समाजात आहेत त्याच्यातली दरी कमी करणं, ते दूर करणं हा डॉक्टरांचा उद्देश होता. आणि त्यात त्यांनी अनेक माध्यमं वापरली, त्यापैकी लेखन हे माध्यम वापरलं आणि त्यामुळे ते त्या उद्देशाने समाजापर्यंत पोहोचले. डॉक्टरांचं एक पुस्तक आहे, एका सायकियाट्रिस्टची डायरी, जे त्यांनी 1990 लिहिलेलं आहे. मानसिक आरोग्य विषयाचं ज्ञान जे आहे ते समाजापर्यंत पोहोचावं आणि समाजाची त्याबद्दलची वृत्ती बदलावी यासाठी वैद्यकीय अनुभवांचा साठा हा समाजासमोर खुला केला पाहिजे हे डॉक्टरांना प्रकर्षाने जाणवलं. आणि मग काय झालं, मेडिकल सायन्समधली जी काही वर्ड्स असतात त्याचा जंजाळ न वापरता अत्यंत सोप्या मराठीत ते समाजापर्यंत पोहोचायला हवं, सहज शैलीत पोहोचायला हवं आणि त्याबरोबर ते इंटरेस्टिंग पण हवं. ते जे मी तुम्हाला पुस्तक सांगितलं, एका सायकियाट्रिस्टची डायरी, या पुस्तकामध्ये एक मनोविकार तज्ज्ञ दिवसभरात आलेले आपल्या पेशंट्स विषयीचे अनुभव किंवा त्यांच्या नातेवाईकांविषयीचे अनुभव कथन करतोय. जे यात विकाराची लक्षणं येतात, नातेवाईकांची मनस्थिती येते, पेशंटचं सहकार्य किंवा असहकार याविषयी पण काही अनुभव त्यांचे आहेत आणि डॉक्टरांनी केलेल्या उपचारांची दिशा हे सर्व त्यांच्या या अनुभव कथनातून उलगडत जातं. त्यामुळे पेशंट आणि नातेवाईक स्वतःच्या अनुभवाशी ते रिलेट करू शकतात. म्हणजे मनोविकार क्षेत्रात काम करणाऱ्या नवागतालाही एक विशिष्ट दृष्टी मिळते, एक नॉलेजचा खजिना खुला होतो. दुसरं असं आहे की ह्या सगळ्या याच्यामुळे आपोआपच डॉक्टर हे जनमानसापर्यंत पोहोचतात, त्या डायरीच्या रूपाने
1: थेट पोहोचले,
0: थेट पोहोचले,
1: थेट पोहोचले. व्यसनाधीन लोकांसाठी त्यांचं काम खूप मोठं आहे, पण त्याविषयीचं काही साहित्यिकांमध्ये त्यांचा काही उल्लेख आहे का?
0: नक्कीच आहे. डॉक्टरांनी ऍक्च्युअली कॉलेज जीवनातच गर्दच्या विळख्यात असलेल्या लोकांवर काम करायला सुरुवात केली आणि मुक्तांगणमध्येही डॉक्टरांनी खूप जास्त योगदान दिलेलं आहे. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याविषयी ते आहे मुक्तिपत्रे. सविताताई, मुक्तिपत्र हे जे पुस्तक आहे हा मानवी मनाचा एक हुंकार आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेला रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला हा पत्र संवाद आहे. या पुस्तकाचा नायक आहे प्रतीक. तो परदेशी गेला आहे पण पत्राद्वारा पोस्ट ट्रीटमेंट फॉलोअपसाठी तो डॉक्टरांच्या संपर्कात आहे आणि तिथनं परदेशातनं तो त्यांना पत्र लिहितो आणि विशेष म्हणजे डॉक्टर त्याला उत्तर लिहितात असा तो संवाद आहे. जे व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला, त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची ती धडपड, त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसतं. हे प्रतीकच्या कुटुंबाचे आणि कौटुंबिक जीवनाचे नाजूक पैलू त्या मुक्तिपत्रांमधून उलगडतात. या पत्रांमधली डॉक्टरांची काही वाक्य मला जशीच्या तशी उद्धृत करावीशी वाटतं.
1: जरूर जरूर.
0: आता मी एक तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगते की कोणतंही काम करत असताना, आयुष्य जगत असताना ते तन्मयतेने करणं महत्वाचं, म्हणजे अगदी भांडी घासणं सुद्धा. हा प्रतीक आहे ना परदेशात गेलेला आहे, कुटुंबापासून एकटा राहतोय आणि तो पुन्हा उभा राहू पाहतोय. त्याला तिथे नोकरी मिळालेली आहे कारण इथे असताना व्यसनामुळे त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण आता तो पुन्हा उभारी घेतोय. तर त्यावेळी तो म्हणतो की डॉक्टर मी तिथे भांडी घासतो, आधी मला राग यायचा पण आता मी मन लावून भांडी घासतो कारण एकटाच राहतोय ना.

0: रस्त्यावर डॉक्टरांची वाक्य आहेत, आपल्या प्रत्येक क्षणामध्येच मेडिटेशनची पॉवर असते.
1: ग्रेट ग्रेट.
0: ती समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला मेडिटेशनसाठी वेगळा वेळ काढायला लागत नाही. किती मोठा संदेश आपल्याला डॉक्टर त्याच्यातनं देत आहेत. या पत्रांमधल्या त्या संवादामुळे एक कौटुंबिक चित्रपट डॉक्टर आपल्या समोर उभं करतात, अक्षरशः आपले डोळे पाणवतात.
1: मला असं वाटतं ना की आताही कोणी घरात व्यसनाधीन आहे किंवा त्यापासून त्याला प्रवृत्त व्हायचं असेल तर नक्कीच अशा पुस्तकांचा आधार अगदी जरूर घेऊ शकतो, कुटुंबातली सगळी लोक सुद्धा आणि ती व्यक्ती.
0: निश्चित निश्चितच.
1: आता मनोरुग्ण किंवा व्यसनाधीन या लोकांसाठी खूप डॉक्टरांनी काम केलं हे तर आपल्याला सर्वश्रुत आहेच
0: आहे,
1: पण सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचं मानसिक शारीरिक आरोग्यासाठी साहित्यिक काय कार्य आहे त्यांचं?
0: मुळात हे जे व्यसनाधीन रुग्ण त्यांचे नातेवाईक किंवा मनोरुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याविषयी जे साहित्य लिहिलेलं आहे ते आपण सुद्धा वाचावं ना. पण ज्या समाजात राहतो त्या समाजाचाच ते भाग आहेत. आणि जर हेच खरं आहे तर मग त्या लोकांसाठी सुद्धा सहसंवेदना क्रिएट व्हावी आणि त्यांना आपण समजून घ्यावं या दृष्टीने जे काही आपल्याकडनं सहाय्य लागणार आहे हे आपण एक समाजाचा घटक म्हणून करू शकतो. म्हणजे ही आपलीही जबाबदारी आहे. मुळात डॉक्टर म्हणतात तसं कुठलीही व्यक्तीही वाईट नसते, त्याच्यातलं एखादं वर्तन हे चुकीचं असू शकतं, म्हणून त्याच्यावर आपण ठप्पा लावू नये की हा माणूसच वाईट.
1: आणि कधी कधी ते वर्तन घडण्यासाठी परिस्थिती सुद्धा
0: कारणीभूत असते
1: असू शकते.
0: त्यामुळे आपला लढा त्या चुकीच्या वर्तनाशी आहे, व्यक्तीशी नाही. ह्या जर सहसंवेदनेने आपण जर वागलो किंवा त्या रुग्णांकडे पाहिलं तर आपण पण त्यांना उभारी द्यायला मदत करू शकतो. त्यामुळे हे साहित्य प्रत्येकाने वाचावं. दुसरं असं आहे की डॉक्टरांनी सर्व वयोगटांसाठी, अगदी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक, प्रौढ लोक, तरुण व्यक्ती, नवीन लग्न झालेली जोडपी किंवा ज्येष्ठ वृद्ध या सगळ्या वयोगटांसाठी डॉक्टरांचं साहित्य उपयोगी आहे. त्यांच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. वयोगटांबरोबर सगळ्या प्रोफेशन्ससाठी पण लिहिलेलं आहे. म्हणजे मग ते खेळाडू असोत, शिक्षक असोत, तुम्हाला सांगते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती असोत, अधिकारी पदाच्या व्यक्ती असोत, या सगळ्यांसाठी त्यांचं साहित्य हे ऍप्लिकेबल आहे. तिसरा जर विचार केला तर सगळ्या नातेसंबंधांसाठी पण आहे. म्हणजे मुलं आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, बॉस आणि कर्मचारी, त्यानंतर पती पत्नी, सासू सून, दोन मित्र किंवा मैत्रिणी, या सगळ्यांमधली ही जी नाती आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा ते साहित्य त्यांचं जे आहे ते दिशादर्शक आहे. म्हणजे आपली नाती, आपलं जगणं आपण जास्तीत जास्त अर्थपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी कसं करू शकू याची दिशा डॉक्टरांच्या साहित्यात मिळते. स्वभाव विभाव म्हणून डॉक्टरांनी एक 2000 साली पुस्तक लिहिलं. त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि अजूनही ते पुस्तक खूप मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं.
1: मला वाटतं त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
0: देखील मिळालेला आहे. आणि काय आहे या पुस्तकात तर डॉक्टरांनी जी आरईबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ही जी आपल्या प्रॅक्टिसमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली त्याची तत्व सगळ्यांसाठी सोपी करून सांगितलेली आहेत. यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या किंवा करिअर संबंधी समस्या, नात्यांच्या दृष्टीने समस्या, या सगळ्यांचा उहापोह डॉक्टरांनी केलेला आहे आणि तो वेगवेगळ्या अनुभवातनं केलेला आहे. म्हणजे ह्या समस्यांचं निराकरण कसं करायचं आरईबीटी वापरून, त्याचे टप्पे कोणते, आपण किती टोकाची भूमिका घेतो किंवा टोकाचा विचार करतो, एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो हे आपलं मानसिक स्वास्थ्य ठरवतं. आणि मग ते पाहण्याची योग्य दिशा आणि मानसिक स्वास्थ्याचं रक्षण हे त्या आरईबीटीच्या तत्वांमुळे होतं. मग सांगा, ते तुम्हालाही आवश्यक आहे, मलाही आवश्यक आहे आणि सगळ्यांना आवश्यक आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींनी आपल्याला ताण येतो किंवा आपला मूड जातो, आपल्याला नैराश्य येतं, चिंता वाटते, तर ह्यासाठीचं जे काही गायडन्स आहे तो आरईबीटी आपल्याला देते. ती आरईबीटी सामान्य माणसांनी स्वतःवर सुद्धा वापरावी अशा प्रकारे डॉक्टरांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टरांनी जी वाक्य वापरली आहेत ना याच्यात, ती अक्षरशः मोठ्या अक्षरात लिहून भिंतीवर चिकटून रोज त्याचं स्मरण करण्याची आहेत. काही सांगते गोष्टी, मला माझ्या अवाक्यातील गोष्टीवरच शक्तीपणाला

लावायला हवी म्हणजे यश मिळण्याची शक्यता वाढते. डॉक्टर हे कुणाला म्हणतात, खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना? आपल्याला किती टक्के पडतील किंवा खेळाडू सुद्धा स्पर्धेत आपण जिंकू की नाही हा स्ट्रेस घेऊन जर मैदानात उतरला तर त्याच्या खेळावर परिणाम होतो किंवा विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. पण हा जर विचार केला की माझ्या आवाक्यातल्या गोष्टी कोणत्या, आवाक्याबाहेरच्या गोष्टींवरचा विचार मी करणारच नाही, पण माझ्या आवाक्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी पूर्ण फोकस करीन, तर मग अशा वेळी डॉक्टर म्हणतात की मला माझ्या आवाक्यातल्या गोष्टींवरच शक्तीपणा लावायला हवी, म्हणजे मग यश मिळण्याची शक्यता वाढते. दुसरं, बरेच वेळेला आपल्या आयुष्यात काही घटना घडतात, दुःखी होतो आपण, त्रास होतो त्याचा, आणि वर्षानुवर्ष निघून जातात पण मनात कुठेतरी खोल जखम राहते. डॉक्टर काय म्हणतात, दुःख स्वीकारायचं पण त्याचं मळभ ठेवायचं नाही. मला दुःख झालंय हे पहिलं ऍक्सेप्ट करायचं की हे आणि मला दुःख झालंय, मला त्रास होतो, हे आधी पहिलं स्वीकारायचं, पण त्याच्या पुढे काय, त्याचं मळभ मात्र ठेवायचं नाही. आपल्या जगण्यावर, आपल्या कृतीवर, आपल्या इतरांशी वागण्यावर त्याचा परिणाम होता कामा नये. किती सुंदर आहे ही कल्पना. अजून एक छोटंसं उदाहरण आहे. आता बरेच वेळेला असतो मी एवढं करतीये पण त्याचं मला फळ मिळेल की नाही, मला यश मिळेल की नाही, कुणाला कदर आहे की नाही, असा आपला एक सेल्फ टॉक सतत सुरू असतो. त्यावर ते म्हणतात, मी जी कृती करेन त्यातून छान वाटणं महत्वाचं, त्यासाठी मी ती कृती जास्तीत जास्त छान, मस्त, सुंदर, अर्थपूर्ण, धम्माल, क्लासिक करण्याचा प्रयत्न करायचा. किती छान आहे हे. रिझल्ट तुमच्या हातात पूर्णतः नसतो, पण मग तुमच्या हातात काय असतं, तर 100% प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नांचाही आनंद घेणं. अजून एक मला वाक्य मुद्दाम सांगावंसं वाटतं, मी बिनचूक नाही हे मला कळलं तर स्वतःला बनचुका या अहंभावनेपासून आपण दूर ठेवू शकतो. किती सुंदर आहे ही स्वतःची स्वतः थेरपी आहे. स्वभाव विभाव वाचावं, आपली आपल्याला थेरपी केल्यासारखी वाटते. तसंच डॉक्टरांचं पुढचं पुस्तक आहे विषादयोग, या ताणतणावांचं नियोजन कसं करायचं. तर ते म्हणतात, विनोबांचा त्यांनी हे उद्धृत केलंय वाक्य, विषाद ही स्ट्रेसशी निगडीत भावना, योग म्हणजे जीवनाचे सिद्धांत अंमलात आणण्याची हातोटी. काय सुंदर आहे. या डॉक्टर आणि त्या विषादयोग या पुस्तकामध्ये बरं का डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना मांडतात, म्हणजे फुल टेन्शन, म्हणजे अतिशय जास्त ताण की म्हणजे हाताला घाम फुटणं, थरथरायला होणं, तहान लागणं, घशाला कोरड पडणं, आणि निल टेन्शन म्हणजे बेदरकारी, काय करायचंय, काही होत नाही, होईल सगळं. तर ह्या दोन्ही टोकाच्या भावना आहेत, त्या टोकाच्या भावनांमधनं तुम्ही फुल टेन्शन या लेवलला या. म्हणजे योग्य टेन्शन पाहिजे की ज्याच्यामुळे तुमच्या हातनं कृती घडेल, पण इतकंही टेन्शन नको की ज्यामुळे त्या कृतीवर परिणाम होईल. यासाठी डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना देतात. अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी विषादयोग मध्ये दिलेल्या आहेत. डॉक्टरांचं देवराईच्या सावलीत हे पण एक खूप सुंदर पुस्तक आहे. आपण म्हणतो असं डॉक्टर एक चौफेर व्यक्तिमत्व होतं. त्यांनी देवराई हा जो स्किझोफ्रेनियावर आधारलेला एक चित्रपट मध्ये आला होता, तर त्यासाठी त्यांनी एक डॉक्टर म्हणून काही इनपुट्स दिले होते. तर त्यानंतर त्या चित्रपटाचा रसास्वाद, त्याची प्रोसेस, हे सगळं त्यांनी त्या देवराईच्या सावलीत लिहिलेलं आहे. डॉक्टरांच्या आणखीन एका पुस्तकाबद्दल मला आवर्जून बोलायचंय, म्हणजे शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट. 2010 साली डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात काय आहे, तर लहानपणी अनुभवलेल्या त्यांच्या स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या, त्यातून स्वतःला त्यांनी घडवणं, त्यांचं शालेय जीवन किंवा मेडिकल कॉलेजमधले दिवस, आणि इथपासून ते मनोविकार तज्ञ होण्याचा प्रवास, व त्यांच्या मनात संस्था उभारायची, मन आरोग्य क्षेत्रात काम करणारी, हे त्यांचं स्वप्न हे कॉलेजच्या दिवसांपासून होतं. मग ते स्वप्न त्यांनी कसं साकारलं, ते साकारताना येणाऱ्या असंख्य अडचणी, तर ती संस्था नावारूपाला आणणं, मग त्यामागे टीम बिल्डिंग आलं, डिस्टिग्मटायझेशन आलं मानसिक रोगांच्या बाबतीत, ज्याला आपण कलंक निवारण असं म्हणून, हा सगळा प्रवास डॉक्टरांनी अत्यंत खुलेपणाने मांडलेला आहे. त्याबरोबरच त्यांनी अत्यंत कल्पकतेने राबवलेले उपक्रम, त्यांनी जोडलेली माणसं याविषयी पण त्या पुस्तकात आहे. म्हणजे सविताजी तुम्हाला सांगू का, मनोविकार तज्ञ ते मनोविकास तज्ञ हा जो संपूर्ण प्रवास आहे डॉक्टरांचा, हा सगळा प्रवास त्यात आलेला आहे. म्हणजे मानसिक

आरोग्य क्षेत्रातील रोल मॉडेल ठरावी अशी ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ ही संस्था म्हणजे अशा प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, केवळ सायकोलॉजिकल हेल्थसाठी नाही, कुठल्याही प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे ते संस्था उभारणी आणि मनुष्य बांधणी कशी करायची असते याचं उत्तम उदाहरण देणारं हे पुस्तक आहे. म्हणजे यातनं तुम्ही इतकं काही

0: संवाद आहेत, पुस्तक लेखन आहे, स्तंभलेखन आहे. तर मितुलय आणि रसाळ हे त्यांचं जे ललित लेखांचं संकलन आहे, यामध्ये ते फिल्म अप्रिसिएशन, माध्यम साक्षरता, प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी बोलतात. हा, पण हेही दिवस जातील ही एक त्यांची कथा आहे. आणि कोकणातनं मुंबईला आलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये एका आजारी मुलाला सेवा देण्यासाठी राहिलेल्या अनाथ मुलाची कहाणी आहे. यामध्ये करुणा, सेवाभाव, प्रेम, स्वार्थापलीकडे जाणारी सहकार्याची भावना या उन्नत भावनांवर आधारित ही कथा आहे. दुसरं त्यांचं एक आहे वादळाचे किनारे म्हणून. म्हणजे ज्या कुटुंबात व्यसनाधीन माणूस असतो त्या कुटुंबातील मुलांच्या व्यथा, त्यांचा संघर्ष हे दाखवणाऱ्या या सहा कथांचा संग्रह आहे. व्यसनी व्यक्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे.
1: अशी पुस्तकं नक्कीच आपल्या संग्रही असली पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे कोविडच्या दिवसात पण जेव्हा अगदी सैरभैर अवस्था सगळीकडे झाली होती तेव्हा पण डॉक्टरांनी खूप महत्वाचं काहीतरी लिखाण केलं होतं.
0: हो, कोविडच्या दिवसात ना सगळीच माणसं हल्ली होती आणि ह्या संक्रमणातून जाताना विचार आणि भावनांचं आरोग्य कसं जपायचं यासाठी डॉक्टरांनी काही ऑडिओ सिरीज चालवली होती, करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस. ते आता ह्याच नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झालेले. डॉक्टर म्हणतात की कसोटीच्या कालखंडाला सामोरं कसं जायचं या विषयावर मी जसा वागत होतो तसा बोलत होतो. मनाचा पॉडकास्ट हे पण जे आहे की मन म्हणजे काय, मनाविषयी असलेले काही प्रश्न शंका, याची 60 श्राव्य भागांची जी मालिका आहे ती आता पुस्तक रूपात आलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी कोरोना काळात अनेकांना आपल्या पॉडकास्टमधनं, ऑडिओ सिरीजमधनं दिलासा दिलेला आहे, त्याची आता पुस्तकं झालेली आहे.
1: म्हणजे अजूनही ते वाचू शकतात, त्याचा लाभ नक्की घेऊ शकतात.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि जीवन प्रगल्भ करण्यासाठी नक्कीच फायदा करून घेऊ शकतात.
0: खरंय.
1: अध्यात्म आणि मानसशास्त्र याची पण खूप वेगळ्या पद्धतीने सांगड घातली होती.
0: हो,
1: ती कशी होती?
0: डॉक्टरांचा वेदांत, उपनिषद, बौद्ध दर्शन यांचा अभ्यास होता बरं का. म्हणजे बुद्धासोबत क्षणोक्षणी हे गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित मराठी कवितांचा संग्रह आहे. त्याच्यात त्यांचं गद्य निरूपण पण आहे. तर बौद्ध तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यांची सांगड घालत पॅन्डेमिकच्या काळात डॉक्टरांनी 102 कविता केल्या. आधुनिक जीवनातले ताणतणाव, चिंता, मानसिक आणि भावनिक समस्या यावर मात कशी करायची, म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात भगवान बुद्ध कसे मदत करतात, त्यांचं तत्वज्ञान कसं मदत करतं, म्हणजे जणू काही ते आपल्याबरोबर असतातच आणि क्षणोक्षणी त्यांचं तत्वज्ञान उपयोगी पडतं, हे अत्यंत सोप्या आणि लयबद्ध कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतं. बौद्ध दर्शन आणि मानसशास्त्र याचा हा व्यावहारिक संगम आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आणि अध्यात्म म्हणजे काही सर्व जगून झाल्यावर करण्याची गोष्ट नाही, तर दैनंदिन अडचणी, मनकल्लोळ यातून सावरण्यासाठी अध्यात्म आहे. आणि डॉक्टर आपल्याला मनाचे अंतरंग आणि बहिरंग त्या निमित्ताने उलगडून दाखवतात. डॉक्टरांची पुस्तकं वाचली ना आणि ती आत्मसात केली तर तुमच्या आमच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये सुद्धा सुसूत्रता येते. आता ध्यान करताना कसं तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता, त्याप्रमाणे तुमच्या अंतर्मनातील विचारांवर लक्ष केंद्रित करायची तुम्हाला सवय लागते, हे एक प्रकारचं ध्यानच आहे. की ही पुस्तकं वाचणं म्हणजे तुमच्यावरची एक थेरपी आहे. सर्व काही डॉक्टरांनी सढळ हस्तानी शेअर केलंय. खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे देणाऱ्याचे हात हजारो आहेत, किती करांनी घेशील तो ही आमची परिस्थिती आहे. तर डॉक्टरांच्या जाण्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक सगळीच हानी झाली आहे.
1: पण तरीही आतापर्यंत त्यांनी आपल्याला जेवढं दिलं आहे ते पुस्तक रुपाने आपल्याजवळ आहे, साहित्याच्या रुपाने आपल्याजवळ आहे. आणि तो दिवा आहे आपल्या आयुष्यातला.
0: खरंय.
1: ते अंधार दूर करण्यासाठी तो दिवा जितका जवळ कराल तितका आपण प्रगल्भ होत जाणार.
0: अगदी खरंय.
1: तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय सुंदर असं डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्यावर प्रकाश जोत टाकलात. तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद ऐकलात. सूत्रसंचालन केलं होतं सविता जेरे यांनी. सादरकर्ते होते सुमित श्रीवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 स्टार हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप.

श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी मुंबई केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही व्यावसायिक संदेश.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी?
2: नाही, आधी बजेट तयार करा.

0: छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: अगं रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
4: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
3: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
5: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
6: श्रोते हो यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्रनिर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष एमएसएमई योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
0: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे,

0: आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर दोन महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, केएल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3, तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोली भाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सून

0: पुन्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.

0: संस्कृतीस आपल्या नवनव नित देणारी
1: बहुजन हिता
0: बहुजन

0: तो काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
3: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत.
4: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
4: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
4: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगता

0: शी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे। या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे। अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे। हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे। जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो। सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे। गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉ पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत।
1: सर नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। गेल्या 12 वर्षात संस्कृती, परंपरा, जतन, संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले, या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही, तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे। गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे। हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही, तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे। गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाहीत, तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे। श्रीराम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही, तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे। आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो। पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचंय, पण त्याचवेळी संस्कृतीची पाळीमुळे गट्ट ठेवायची आहे। म्हणूनच त्यांचा नारा आहे, विकास भी विरासत भी। स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीचे जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता। तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले। जसं आपलं आयुर्वेद असेल, योग असेल, हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले। परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा दाताचा तुकडा नाही, तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घर वापसी त्याची करून घेतली। म्हणजेच काय, तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी, आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे ते मागच्या 12 वर्षात आपण बघितलं। म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय, तो याच्यामुळेच आहे की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे समाज म्हणून, देश म्हणून।
1: आंतरराष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन, या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडलाय, याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
2: मागच्या 12 वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपलं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील

0: राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा, या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागला आहे, म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे, त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं, ती पण भारताच्या आध्यात्मिकताला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता, तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्स्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसता प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे जसं आपण म्हणून कंबोडिया व्हिएतनाम इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
1: युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या, या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
0: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 700 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा तिथनं आपण सन्मानाने परत आणले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
1: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपद, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली, या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
0: पंतप्रधानांनी हे जे काही पंचप्रण दिलंय याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष अगोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा हा सर्वात मोठा सन्मान आणि वसाहतवादी जी काही मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. नंतर दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ. आता राजपथ हा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच पद्धतीने आपण आज राबवत होतो आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या, न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्यायप्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी, त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसी द्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपत्ते कर्तव्य पार असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढींपुढे जात होता, त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
1: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्याल?
0: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदरमय ते सरकार घालतं. म्हणजे काय तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे. त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्य

0: त्या ती प्रकारांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजीकरण करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा असं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रुपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस, त्यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते, ते आपण रद्द करवण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू, म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये साशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक घडणघडणीत आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं. परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, टंट्याबिल यासारखे आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहेत. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळं खूप आवश्यक असतात. कुठलाही देश बघत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मुळं घट्ट असतात आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध, सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर. कधी

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 8 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकणार आहोत. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. चला ऐकूया.
0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. मंडळी, आपल्या घराच्या कार्यापासून पूजेच्या कार्यापर्यंत झेंडूचं फूल आजच्या काळात अत्यावश्यक झालंय. चला तर याच अनुषंगाने आजचा पहिला विषय आपण ऐकूया, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन. आणि याविषयीची माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे. चला तर ऐकूया आजचा पहिला कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन, आणि या महत्वपूर्ण विषयी आपल्याला माहिती देतील तज्ञ डॉक्टर शालिनी बडगे, सहयोगी प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: मॅडम, आजचा जो आपला विषय आहे याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की झेंडू पीक लागवडीच्या नियोजनात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?
1: झेंडू फुलपीक जे अत्यंत कमी खर्चात आणि वर्षभर मागणी असणारं हे फुलपीक आहे. यशस्वी आणि नफा मिळवून देणाऱ्या झेंडू लागवडीकरिता हवामान, योग्य जातीची निवड, लागवडीसाठी अंतर, खताचे अचूक नियोजन आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य वाणाची आणि योग्य वेळी लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.
0: मॅडम, यानंतर सांगा, झेंडू पिकाची लागवड करताना बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकाची लागवड केव्हा करावी?
1: आता बघा, झेंडू पिकाची लागवड ही प्रामुख्याने तिन्ही हंगामात होते भारतामध्ये. खरीप महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये रोपे तयार करून जुलै महिन्यामध्ये रोपाची पुनर्लागवण आपण मुख्य शेतात करावी लागते. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर महिन्यात रोपे तयार करून ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची लागवड करावी. उन्हाळ्यासाठी जानेवारीमध्ये बियाण्यापासून रोपे तयार करून फेब्रुवारीमध्ये त्याची लागवड करावी. आता शेतकरी बंधूंनी मार्केटच्या झेंडूची लागवड करायची असेल तर मार्केट टार्गेट करून, म्हणजे बाजारपेठेच्या मागणीनुसार, जसं गणपती पूजनासाठी आपल्याला झेंडू पाहिजे असेल मार्केटमध्ये तर जून महिन्यामध्ये, दसऱ्याच्या सणासाठी आपल्याला मार्केटमध्ये झेंडू आणायचे तर जुलैमध्ये, दिवाळीसाठी आपल्याला फुले मार्केटमध्ये आणायची असेल तर जुलै ऑगस्ट मध्ये, तसेच नाताळ सणासाठी ऑक्टोबर मध्ये झेंडू फुलाची लागवड केली पाहिजे. महाशिवरात्रीमध्ये आपण लागवड केल्यास फुले गुढी

0: दृष्ट्या आफ्रिकन झेंडूची लागवड जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. तर या प्रकारामधली झाडे जी आहे ती उंच असतात, 1 ते 1.5 मीटर उंचीपर्यंत असतात आणि फुलांचा आकार सुद्धा मोठा आणि फुले गेंदेदार असतात. तर या प्रकारामध्ये आपण येलो सुप्रीम, क्रॅकर जॅक, हवाई अलास्का, आफ्रिकन येलो, आफ्रिकन ऑरेंज, आफ्रिकन डबल ऑरेंज, क्लायमॅक्स, सन जायंट यासारख्या जातीची आपण लागवड करू शकतो. आता दुसरा प्रकार आहे फ्रेंच झेंडू. या प्रकारातली झाडे जी आहे ती बुटकी असतात, 30 ते 40 सेंटीमीटर उंचीची असतात आणि झुडपासारखी वाढणारी असून त्याला भरपूर अशा फांद्या असतात. फुलाचा जो आकार आहे तो अत्यंत लहान व मध्यम असतो. या प्रकारातली फुले जी आहे ती बगीचामध्ये रस्त्याच्या कडेने ताटव्यासाठी लावता येतात. यामध्ये डबल मिक्स, अर्पिता, बटर स्कॉच, बटर बॉल, पाईन एपल, येलो बॉल, लेमन ड्रॉप, क्वीन सोपी यासारख्या जाती आहेत. त्याचप्रमाणे काही सुधारित जाती सुद्धा IARI आणि IIHR बेंगलोर यांनी विकसित केलेले आहे. यामध्ये पुसा बसंती गेंदा, पुसा नारंगी गेंदा, अर्का बानू, ADMU यासारख्या जातीची लागवडीसाठी आपण निवड करू शकतो.
1: उत्पादन वाढीसाठी हवामान आणि जमीन कशी असली पाहिजे?
0: आता हे झेंडू हे वर्षभर येणारे पीक आहे, तरी पण चांगले उत्पादन आपल्याला घ्यायचे असेल तर झेंडू पिकास उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. समजा पाऊस असेल तर अशा वेळेस रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जमिनीचा विचार केल्यास हलकी मध्यम योग्य पाण्याचा निचरा होणारी आणि जमिनीमध्ये कर्बाचे किंवा सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर असावे. जमिनीचा जो सामू आहे तो 6 ते 7.5 दरम्यानमध्ये असावा.
1: मॅडम, यानंतर सांगा की झेंडू पिकाची अभिवृद्धी कशाद्वारे करतात?
0: आता झेंडू पिकाची अभिवृद्धी जी आहे ती बियाण्याद्वारे रोपे तयार करून करतात आणि रोपे तयार झाल्यानंतर त्याचे स्थलांतर हे मुख्य शेतामध्ये केले जाते. यासाठी रोपे लागवडीच्या 1 महिन्या अगोदर गादी वाप्यावर किंवा प्रोट्रे मध्ये बियाण्याची पेरणी करून रोपे तयार करावी. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रासाठी सुधारित जाती असेल तर 650 ते 1200 ग्रॅम बियाणे लागते आणि समजा संकरित जाती असेल तर 200 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. बी पेरणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी रोपे तयार होतात आणि ही जी तयार झालेली रोपे आहेत ते मुख्य शेतामध्ये आपण लावतो.
1: मॅडम, यानंतर सांगा की यासाठी जमिनीची पूर्वतयारी किंवा मशागत करावी लागते का?
0: होय, झेंडूची जी मुळे आहे ती फार उतळ असतात. जमिनीची 1 ते 2 वेळा चांगली नांगरणी करून घ्यावी, त्यानंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्या. त्यामध्ये काही धसकटे असतील, तण असेल ते वेचून घ्यावे आणि हेक्टरी चांगले कुजलेले 10 ते 15 टन शेणखत जमिनीत मिसळावे. त्यानंतर हंगामानुसार सरीवरंबे किंवा सपाट वापे तयार करावे आणि जमीन लागवडीसाठी तयार करावी.
1: मॅडम, यानंतर आम्हाला सांगा की झेंडू लागवड किती अंतरावर करावी?
0: तर झेंडू लागवड करताना हंगामानुसार लागवडीतील अंतर ठरवावे. तर पावसाळी हंगामात म्हणजे खरीप हंगामामध्ये 60 बाय 60 किंवा त्याला 2 फूट बाय 2 फूट अंतरावर लागवड करावी किंवा 2 फूट बाय 1.5 फूट अंतरावर लागवड करावी म्हणजे 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर. हिवाळी आणि उन्हाळी हंगामात 45 बाय 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट बाय 1.5 फूट अंतरावर आणि 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. बुटक्या ज्या जाती आहेत त्याची लागवड जसं फ्रेंच मेरीगोल्ड जो आहे त्याची लागवड 30 बाय 30 सेंटीमीटर वर करावी. आणि लागवड करते वेळेस आपण पहिले वापे ओले करून वापसा आल्यानंतर रोपाची पुनर्लागवड जी आहे ती सकाळच्या अथवा सायंकाळच्या वेळेस करावी. आणि लागवड करताना काळजी घ्यावी की एका ठिकाणी एकच रोप लावावे आणि तेही चांगले निरोगी रोप लागवडीसाठी निवडावे.
1: झेंडू पिकाला खत आणि पाणी व्यवस्थापनाविषयी आपण काय सांगाल?
0: चांगल्या उत्पादनासाठी, फुलांचा चांगला मोठा आकार येण्यासाठी आणि भरपूर उत्पादनासाठी कोणत्याही पिकाला खत देणं आणि पाणी देणं आवश्यक असते. त्यासाठी झेंडू पिकासाठी जमीन तयार करत असताना आपल्याला 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळायचे आहे. त्यानंतर लागवडीपूर्वी यामध्ये प्रति हेक्टर 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश टाकावे आणि जमिनीत मिसळून द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्यानी म्हणजे 30 दिवसांनी 50 किलो नत्र त्या पिकाला द्यावे. म्हणजे रासायनिक खताची जी मात्रा आहे ती 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश प्रति हेक्टरी झेंडूला लागते. आता पाणी व्यवस्थापनाविषयी बोलायचं झाल्यास खरीप हंगामामध्ये समजा पाऊस नसेल, खूप उघडीप असेल अशा वेळेस गरजेनुसार पाणी द्यावे. हिवाळी हंगामात 7 ते 8 दिवसाच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या आल्यापासून तोडणीपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. काही शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन असतात तर अशा वेळेस ठिबक सिंचनाचा सुद्धा उपयोग करून झेंडू पिकाला

0: ला पाणी देता येईल.
1: मॅडम, यानंतर सांगा, झेंडू पिकात आणखी कोणती महत्वाची कामं करू शकतो?
0: आता झेंडू पीक लागवडीनंतर त्याला अंतर मशागतीमध्ये आपल्याला खुरपणी करणे आवश्यक असते, कारण लागवड केल्यानंतर रोपे जोम धरू लागतात आणि रोपाची चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने खुरपणी करणे गरजेचे असते. पिकामध्ये जे काही तण असेल ते फुलावर येण्यापूर्वी काढावे. दुसरे महत्वाचे काम झेंडू पिकामध्ये आपल्याला करायचे आहे, रोपे लागवडीच्या नंतर 20 ते 30 दिवसानंतर झेंडू पिकाचे जे मुख्य फांदी जी आहे त्याचे शेंडे खुडावे. यामुळे काय होईल की झेंडूच्या आजूबाजूला याला आपण पिंचिंग बनतो आणि यामुळे झेंडूच्या झाडामध्ये शाकीय वाढ चांगली होऊन जेवढ्या जास्त फांद्या असतील तेवढे जास्त त्याच्यावर फुले येतात, त्यामुळे फुलाची संख्याही वाढते आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. तिसरे म्हणजे जिब्रेलिक ऍसिड 200 PPM चं द्रावण करून 30 दिवसानंतर झेंडू पिकावर फवारावे. यामुळे लवकर फुलधारणा होते, फुलाचा आकार मोठा होतो आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. समजा तिसरं म्हणजे आपल्याला पिंचिंग करायची नसेल तर अशा केसमध्ये आपल्याला 30 दिवसांनी सायकोसिल जे आहे 40 PPM या संजीवकाची फवारणी केल्यास झाडाची उंची कमी होऊन शाकीय वाढ होते व उत्पादनातही वाढ होते.
1: मॅडम, सरतेशेवटी आम्हाला सांगा की फुलाची काढणी केव्हा करावी आणि हेक्टरी उत्पादन किती मिळू शकतात?
0: आता फुलाची योग्य काळजी घेतल्यास 2 ते 2.5 महिन्यांनी फुलाची तोडणी सुरू होते. सुट्या फुलासाठी देठ विरहित पूर्ण उमललेली फुलाची तोडणी करावी. पुष्प किंवा आपल्याला फुलदाणी ठेवायची असेल तर देठासोबत फुले उमललेली फुले तोडावी. फुले सकाळच्या अथवा संध्याकाळच्या वेळेस तोडावी. आता फुले तोडल्यानंतर ती सावलीत आणावी, प्री कुलिंग करावे आणि सुटी फुले जी आहे ती रंग आकार वजनानुसार त्याची प्रतवारी करावी, बांबूच्या करंडीत भरावी व विक्रीसाठी आपण बाजारपेठेत पाठवावी. आता लांब दंडासोबत आपण फुले तोडली असल्यास त्याच्या जुड्या करून वर्तमान पत्रामध्ये गुंडाळावी व ते खोक्यामध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. आता उत्पादनाचा विचार केल्यास उंच जातीपासून 7 ते 10 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते तर बुटक्या व मध्यम उंचीच्या जातीपासून हेक्टरी 4 ते 5 टन उत्पादन मिळते.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन या महत्वाच्या विषयी आज आपल्याला माहिती दिली तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांनी. मॅडम, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना या महत्वाच्या विषयी सांगितलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

मंडळी, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपलंच एक आवडतं गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर वळूया आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी, त्यांच्यात सुद्धा जीव आहे, त्यांच्यात सुद्धा प्राण आहे आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखे आजार होऊ शकतात. चला तर याच विषयी आजचा पुढचा कार्यक्रम आपण ऐकूया. पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याविषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर PM सोनकुसळे. चला तर ऐकूया हा कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण. आणि याबद्दलची माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी एम सोनकुसळे, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, विकृतीशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: सर, आजचा जो आपला महत्वपूर्ण विषय आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या की पक्ष्यांचे विविध आजार कोणते.
1: तर सर्वप्रथम आपण माहिती करू घेऊ इच्छितो की पक्ष्यांमधले कुठले कुठले प्रमुख आजार आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम आहे राणीखेत आजार, दुसरा आहे गंबोरो, तिसरा आहे इन्फेक्शियस ब्रांकायटिस, चौथा आहे ई कोलाय, पाचवा आहे साल्मोनेल्ला किंवा पुलरम, आणि सहावा महत्वपूर्ण आजार म्हणजे कॉक्सिडियोसिस, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात रक्ती आगमन.
0: सर, राणीखेत आजाराबद्दल आम्हाला माहिती द्या की त्याची कारणं कोणते, लक्षणं कोणते.
1: राणीखेत आजार म्हणजे हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा विषाणूपासून आजार होतो. या आजारांमध्ये हा आजार वयाच्या कुठल्याही वयोगटामध्ये येत असतो, मांसल कोंबडी असो, देशी असो किंवा अंडी देणारी कोंबडी असो. आणि या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे पक्ष्यांना घरघर ससा आवाज येतो, श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो, पंखांमध्ये लुळेपणा, पायांमध्ये लंगडेपणा, आणि त्याची मान अशी वरती मोडलेली असतात, म्हणून त्याला मानमोळी असे आजार म्हणतो आपण. या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे हिरव्या कलरची पातळ संडास होणे. तर हे चार पाच लक्षणं आहेत. हे जर लक्षणं आपल्याला आढळून आले तर आपण याला मानमोळी आजार किंवा राणीखेत आजार असा म्हणून त्याला ओळखू शकतो.
0: तर सर, यावर उपाययोजना काय आम्हाला सांगा.
1: यावर उपाययोजना म्हणजे हा आजार जर झाला, पक्ष्यांना जर लागण झाली आणि आपल्याला ओळखून आला की हा आजार राणीखेत आजार आहे, तर या आजारावर आपल्याला सरळ सरळ लसीकरण

लासोटो नावाचं लसीकरण आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते लस घ्यायची. जेवढे पक्षी असले, समजा 1000 पक्षी असले तर 1000 डोजेचं लसीकरण घ्यायचं. ते पाण्याद्वारे किंवा त्यांच्या डोळ्याद्वारे आपण करू शकतो. कमी जर पक्षी असतील 50, 100 किंवा 200 तर चांगलं आहे की तुम्ही त्यांना डोळ्याद्वारे ते लसीकरण द्या. आणि जास्त जर पक्षी असतील 500 तर उत्तम आहे की त्याला तुम्ही आपण पाण्याद्वारे लसीकरण करू शकतो. पाणीद्वारे किंवा डोळ्याद्वारे जेव्हा जेव्हा तुम्ही लसीकरण करा

0: थोडा जेव्हा जेव्हा तुम्ही लसीकरण कराल ते पाणी जे लस आहे लसीचं जे पाणी आहे हे थोडंसं थंड असायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला बर्फाचा तुकडा टाकावा लागतो.
1: नक्की सर. यासारखं सर गंभोरो आजार आपण म्हणालात याही बद्दल माहिती द्या की कारण काय लक्षणं काय.
0: गंभोरो आजार हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जनरली महत्वपूर्ण म्हणजे 3 ते 6 हप्त्याच्या वय असलेल्या पक्ष्यांना हा आजार होतो. याची लागण 3 ते 6 हप्त्याचे वय गट जे असतो त्या पक्ष्यांना होतो. या आजारामध्ये मुख्य लक्षण म्हणजे फार तीव्र गतीचा त्यांना ताप येतो. ताप येऊन त्याला पांढऱ्या रंगाची पातळ संडास होते आणि पक्ष्यांमध्ये थोडंसं कंपन असते. जसं आपल्याला थंडी वाजून ताप येतो तसंच पक्ष्यांना सुद्धा थंडी वाजून ताप येतो तीव्र गतीचा आणि पांढऱ्या रंगाची संडास होते. तर या लक्षणावरून आपल्याला समजते हे लक्षण आणि वयोगट याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हा गंभोरो आजार असू शकतो.
1: गंभोरोवर उपाययोजना काय असू शकते.
0: हा आजार जर ओळखला आणि याची लागण जर झाली पक्ष्याला तर आपल्याला हा आजार आल्यानंतर आपल्याला लसीकरण नाही करायचं आहे. कारण लसीकरण केलं तर त्याच्यामध्ये मृत्यूदर जास्त वाढेल. आजार आल्यानंतर लसीकरण करायचं नाही तर फक्त जे आपल्याला लक्षणानुसार त्याला आपल्याला थोडंसं उपचार करायचा आहे. तर जसा ताप येतो तर पॅरासिटामॉलची टॅबलेट द्या. एक टॅबलेट तुम्हाला 500 mg टॅबलेट 50 kg वजन पक्ष्याच्या वजनामागे देऊ शकता. तसेच त्याच्यामध्ये पक्षी दाना कमी खातो तर तुम्ही त्याला लिव्हर टॉनिक द्या. आणि याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते तर रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर बरेच काही सेलेनियम आणि व्हिटॅमिन ईचं प्रिपरेशन मार्केटमध्ये तयार आहे तर ते तुम्ही देऊ शकता. आणि हा आजार होऊ नये याचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आपण याला पक्ष्यांना 13व्या किंवा 14व्या दिवशी गंभोरोची लसीकरण करायला पाहिजे.
1: याच अनुषंगाने आम्हाला इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस बद्दल सुद्धा माहिती द्या.
0: इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे आणि यामध्ये 3 प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे श्वासनलीला त्रास होणे जो म्हणजे श्वासनली जी आपली श्वसन प्रक्रिया आहे त्याला तो आघात करतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये अंड्याची जी क्षमता आहे ती कमी करतात. आणि तिसरं म्हणजे अंडी उत्पादन कमी होतं त्यामध्ये. आणि चौथं म्हणजे जे पथरी असते जे त्यांच्या ज्या किडनी असतात त्या सुद्धा त्यांना आघात करतो आणि त्यामुळे त्याला पांढऱ्या रंगाची संडास येते. यामध्ये पक्ष्यांना वजन कमी होणे अंडी उत्पादन कमी होणे श्वास घ्यायला त्रास होणे हे असे आपल्याला लक्षणे आढळतात. हा आजार होऊ नये याच्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळा याचं लसीकरण करायचं आहे. 1 ते 5व्या ते 6व्या दिवशी, तिसरं म्हणजे 28 ते 30 दिवसाच्या मधात आणि चौथं म्हणजे 75व्या दिवशी. शेवटचं म्हणजे चौथ्यांदा म्हणजे जेव्हा पक्षी 16 हप्त्याचा होतो जर तो अंडी देणारा पक्षी असेल तो 16 हप्ते तुम्ही लसीकरण करू शकता आणि या आजाराचा तुम्ही प्रादुर्भाव कमी करू शकता.
1: ई कोलाय जर आपल्या पक्ष्यांना झाला तर त्याची काय कारण लक्षणं आणि त्यावर उपचार आपण कसं करू शकतो याबद्दल सांगा.
0: ई कोलाय हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे. जर तुमचं व्यवस्थापन जर खराब असेल जसं पाणी खराब असेल किंवा पाणी पक्षी खराब करत असेल वारंवार आणि तेच पाणी जर प्याला दिलं तर त्यावरून आपल्याला ई कोलाय आजार येतो. या आजारामध्ये पक्ष्यांची वाढ खुंटते त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे तर यावर लस काही तशी उपलब्ध नाही आहे आणि लसीचं काही कारणही नाही. आजार जर झाला तर यावर कुठल्याही प्रकारचं एक अँटीबायोटिक आणि लिव्हर टॉनिक ते तुम्ही देऊ शकता. दुकानांमध्ये भरपूर फार्मसीमध्ये अँटीबायोटिक उपलब्ध आहेत जसे की डॉक्झीसायक्लिन निओमायसिन याचं तुम्ही कॉम्बिनेशन देऊ शकता किंवा सेफॅलेक्झिन याचं सुद्धा देऊ शकता. तर हे अँटीबायोटिक 1 ग्रॅम 2 लिटर पाण्यामध्ये तुम्ही कंटिन्यू 24 तासाच्या पाण्यामध्ये देऊ शकता आणि सोबत लिव्हर टॉनिक देऊन त्याचं निर्मूलन करू शकता.
1: सर यासोबत साल्मोनेलोसिस किंवा पुलोरम हे सुद्धा आजार जीव घेणे असे आहेत याही बद्दल सांगा.
0: साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार जनरली 1 ते 10 दिवसाच्या पक्ष्यांच्या वयोगटामध्ये आपल्याला दिसतो. हा आजार आपल्या फार्ममध्ये पण होऊ शकतो किंवा हॅचरीमधून पण जिथून आपण पक्षी घेतले तिथून पण येऊ शकतो. माझं असं म्हणणं आहे की चांगल्या नामांकित हॅचरीमधून किंवा अंडी उबवणी केंद्रामधून तुम्ही पक्षी घ्या. आणि समजा जर हा आजार तुमच्या फार्ममधून जर लागण झाली किंवा 1 ते 5 दिवसाच्या वयोगटामध्ये पक्ष्यांमध्ये जास्त मर्तुकी असली जसे छोटे होऊन मरतात आणि श्वास घ्यायला त्रास होते किंवा मर्तुकी जर जास्त असली तर साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार असावा असे आपण गृहीत धरू. या आजारामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाची संडास होते आणि पक्ष्यांची वाढ खुंटते आणि पहिल्या 5 दिवसांमध्ये मर्तुकीचं प्रमाण जास्त असते. जेव्हा पांढऱ्या रंगाची संडास किंवा छोटा पक्षी जास्त मरत असला असे जर दिसले आपल्याला असे समजाव का हा पुलोरम आहे सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये जर मर्तुकी असली तर या आजारामध्ये कुठल्याही प्रकारचा एक अँटीबायोटिक मगाशी जसं सांगितलं मी सेफॅलेक्झिन किंवा निओमायसिन आणि डॉक्झीसायक्लिनचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता आणि सोबत परत लिव्हर टॉनिक देऊन याचं निर्मूलन करू शकता.
1: कॉक्सिडियोसिस सुद्धा हा एक भयानक आजार आहे तर याबद्दल सांगा कारण लक्षणं आणि यावर उपचार कसा काय करायचा.
0: कॉक्सिडियोसिस याला आपण रक्ती आगमन म्हणतो कारण की विष्ठेमध्ये रक्तस्त्राव होतो किंवा विष्ठा ही रक्ताचीच येते म्हणून याला रक्ती आगमन म्हणतो. हा परजीवीमुळे होणारा आजार आहे आणि या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे पक्ष्याची वाढ खुंटते मर्तुकीचे प्रमाण अचानक वाढते आणि हा आजार कुठल्याही वयोगटामध्ये येऊ शकतो. तर या आजारामध्ये मुख्यतः व्यवस्थापनावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. पक्ष्यांची जे गादी असते ज्यामध्ये आपण तूस टाकतो किंवा धानाचं टाकतो किंवा माती टाकतो तर तो कधीही ओला नसावा. जिथे जिथे ओला झाला असेल तर त्याला काढून टाकावा आणि एवढं करून सुद्धा जर हा आजाराचे प्रादुर्भाव झाला तर त्याला तुम्ही बरेच काही याच्याबद्दल ड्रग्स

0: आहेत ते तुम्ही वापरू शकता, जसे की एम्प्रोलियम आहे, सल्फा ड्रग आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. 1 ग्राम 2 लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये 24 तासांमध्ये 5 ते 6 दिवस तुम्ही देऊ शकता. दोन्हीपैकी एकच ड्रग घ्यायचा, दोन्ही एकाच वेळेस नाही द्यायचा. एक तर एम्प्रोलियम घ्या की नाही तर मग सल्फा ड्रग घ्या आणि 1 ग्राम प्रति 2 लिटर पाण्यामध्ये 24 तासांच्या पाण्यामध्ये देऊन त्याचं तुम्ही निर्मूलन करू शकता.
1: सर, यासोबत सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत किंवा जोड व्यावसायिक आहेत त्यांना आपण काय सल्ला देऊ शकाल?
0: जर तुम्हाला उत्कृष्टपणे कुक्कुटपालन व्यवसाय योग्यरित्या चांगला यशस्वीपणे पार करायचा आहे तर आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे तुम्हाला लसीकरण करायचं आहे, प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून तुम्हाला आरडीचं, गंभोरचं, आयबीचं हे लसीकरण करायचं आहे. दुसरं म्हणजे व्यवस्थापन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणून मॅनेजमेंट, तुमचं व्यवस्थापन ते योग्य राहिलं पाहिजे. पक्ष्यांना योग्य ती जागा द्या, लाईट द्या आणि पक्ष्यांची जी गादी आहे, जसं तुम्ही तूस टाक धानाचं टाकतो, ते कधीही ओलं नसावं, ओलं झालं तर त्याला काढून टाकावं. आणि पक्ष्यांचं पिल्लू जर तुम्हाला घ्यायचं असलं तर चांगल्या नामांकित हॅचरीमधून चांगल्या क्वालिटीचं घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायोसिक्युरिटी, म्हणजे तुमच्या पक्ष्यांवर जास्त गाड्या यायला नको, जास्त माणसं यायला नको, जास्त माणसाचं आवागमन नको. जे काही आवागमन आहे दुसऱ्या पक्ष्यांचं असो, गाड्यांचं असो किंवा माणसांचं असो, त्यांचं कमी असावं, जेणेकरून बाहेरील जे काही आजार आहेत ते तुमच्या शेडमध्ये म्हणा किंवा तुमच्या फार्ममध्ये येणार नाही. ज्याच्याकरून सर्व बाजूनी तुमच्या शेडवर जे काही जीवाणू किंवा विषाणू आहे त्याचा प्रादुर्भाव किंवा आंतर्भाव होणार नाही आणि तुमच्या पक्ष्यांचं बचाव होईल. जे काही आजार आहेत ते येणार नाही आणि पक्ष्यांची जे काही चांगली व्यवस्था आहे किंवा वाढ जी आहे ती चांगली होईल आणि तुम्हाला योग्य तो नफा होईल.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण या महत्वपूर्ण विषयी आज आपल्यासोबत बातचीत केली तज्ज्ञ डॉक्टर PM सोनकुसळे यांनी. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमचे शेतकरी जे आहेत आणि जोड व्यावसायिक आहेत त्यांना जी माहिती दिलीत महत्वपूर्ण, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: तरमंडळी, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याबद्दलची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर पी एम सोनकुसळे यांच्याकडून. तर मंडळी, यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
1: श्रोते, आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकलं. कार्यक्रमात आता एक निवेदन आहे का. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं. श्रोते, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आता एक आठवण उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमाची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग या विषयीची माहिती आपणास ऐकता येईल. उद्या या विषयीचा भाग पहिला. आणि उद्याच्या संध्याकाळी माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात गौ कृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपणास ऐकता येईल.
2: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 93-09-48-54-72. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
4: रिया, तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं, तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
5: रिया, तुला पाहिलं ना तर म्हणतील की ही रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून.
6: अरे, हे काय चाललंय?
7: आमचं हे असंच चालतं, कारण हे आहे

0: हलकं फुलकं
1: हलकं फुलकं
0: हलकं फुलकं तेव्हा नक्की ऐका येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं।
2: श्रोते ऐकूया उद्याच्या कार्यक्रमासंबंधी निवेदन। उद्या सकाळी 6:05 अमृतधारा या कार्यक्रमात संघर्ष याविषयी डॉक्टर निवेदिता सराफ यांचे विचार आपण ऐकू शकाल। सादर करते नयन पवार। 6:10 स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 6:40 कृषी वाणी शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात कोरडवाहू शेतीसाठी तातडीचे उपाय याविषयी डॉक्टर आनंद गोरे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल। 6:45 आरोग्यम धनसंपदा प्रायोजित कार्यक्रम यामध्ये डोळ्यांच्या पापण्यांची शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर राम चिलगर यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल। 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। यामध्ये स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास भाग पहिला सहभाग दीपाली देवकर। 6:55 प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 8:40 9:10 आणि 10:30 दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल। 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था। 10:05 गीत गुंजन। 10:30 संस्कृत कार्यक्रम यामध्ये संस्कृत सरिता अंतर्गत जीवनोपयोगी योगाभ्यास याविषयी अर्चना देवगिरीकर यांचं संस्कृत नतून भाषण आपण ऐकू शकाल। सादर करते नयन पवार। 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता वनिता मंडळ महिला श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन स्मिता जोगळेकर यांचं। 1:05 गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल। 2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 5:30 योग आणि युवा दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात कौस्तुभ गोसावी यांचं गायन आपण काव्यवाचन आपण ऐकू शकाल।
0: 7:50 रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो। 14 जून जागतिक रक्तदाता दिन। मानवतेचा एक थेंब रक्तदान करा जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया। रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही तर मानवतेची करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे। रक्तदान करा जीवनदान द्या।
2: उद्या सायंकाळी 6:30 अमृत कलश यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अनिता राकाडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। 7:30 शेत शिवार शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सोयाबीन लागवड तंत्रज्ञान प्राध्यापक राजेश भालेराव यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। 8:15 लोकसंगीत 8:30 भावधारा दहा वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गुलाम नयाज खान यांचं गायन राग यमन आणि 10:30 नभोनाट्याच्या कार्यक्रमात कर्माची झाली दशा हे नाटक लेखक के डी जुबेकर। कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत। FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव। एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित। विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी, प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर। फिलिपीन्समध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी। आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय। देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली। लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं। देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं। कामगार स्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं। गुंतवणूक स्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं। भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे। इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले। 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं। त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं। दरम्यान 2029 लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे। हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं। तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला। राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे। राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 पर्यंत होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं। आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत। क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली। मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत। तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय

मदतनिधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीनमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीनच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. या हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, के एल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावातच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो.
बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण

0: निर्माण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया राजा शिवछत्रपती यांचा पोवाडा शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

ज्ञानेश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंडा गेला. कुणा ओरडला, राजा.

भ्रष्ट केलं राजा भ्रष्ट केलं एसाजी रांजा जानी पटलाला घेऊन या तातडीनं एसाजी गेला तातडीनं एसाजी गेला बोलला पटलाला निरोप राजाचा म्हणेल राजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे अरे जाऊन सांग तुझ्या राजाला अजून तुझी नाळ वळली नाही म्हणावं मी गावचा पाटील आहे पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे.

आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 वडे स्वार घ्या, रांजाला जा.

आला, पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजात प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वाईची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे. मात्याला जिरे टोप घातलं आणि मासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम मासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा, काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? मासाहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता.

मुजरा केला मां साहेबांच्याकडे मान वळली मानेनाथ मां साहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाजाकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाजातून घेऊन येत होते. पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहेत, चेहरा किविलवाणी.

बोलायला असेल, वाई देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही मासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी. पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलांसारख्या, नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका. पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भाऊबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, ते तुझे हात कलम केले जातील. ए साजी, पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, अन पाटील रांजाला पाठवा. मासाहेब दादोजी, मासाहेब दादोजी पाटील. एसाजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा. अंतर दिशी महाराज उठले गेले. आज काय झालं शिवबाला? मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादूजी म्हणत आहेत, मासाहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला. थोरले महाराज असते तर नाचले असते. मासाहेब, आम्ही गणपतीला जातो, अश्व्यातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या

श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात राजा शिवछत्रपती यांचा पोवाडा आपण ऐकलात. शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी हा गायला होता. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: भीमराव पांचाळे यांच्या स्वरात इलाही जमादार यांची गजल आपण ऐकलीत आताच्या भावधारा या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
3: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना.
0: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया मंजुषा केळकर यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना.

0: श्रोतृभाव धारा कार्यक्रमात मंजुषा केळकर यांनी गायलेली वंदना विठणकर यांची गझल आपण ऐकली.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादप्रभू अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन आता प्रसारित करीत आहोत. राग शुद्ध कल्याण. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे, द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केदार पंडित यांनी केली आहे. ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन, राग शुद्ध कल्याण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण विदुषी कला रामनाथन यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. आपण ऐकलात राग शुद्ध कल्याण, त्यांना तबला साथ केली होती केदार पंडित यांनी. यानंतर ठीक 10:30 आपण ऐकू शकाल पंडित प्रकाश संगीत यांचं गायन. आपण ऐकूया राग खंबावती, त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम व साथ अतुल फडके यांची.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित प्रकाश संगीत यांचं गायन ऐकलं. आपण ऐकलात राग खंबावती. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही वनिता मंडळ.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.